नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. मध्यमलहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख शके 1948 म्हणजेच 20 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. जाणून घेऊया आजचा सुविचार. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वतःला घडवण्यात इतकं लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला वेळच मिळणार नाही. सुविचार आपण ऐकला. आता वळूया मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाकडे.

श्रोते हो, नुसत्या रामनामाच्या जपानी सगळी पापं मुक्त होणार असतील आणि पुण्याचा संचय होणार असेल तर रामनाम नक्की घ्यायला हवं. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आपण ऐकलात, संगीत राम फाटके यांचं. श्रोते हो, आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सुगम संगीताची मैफिल आयोजित केली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये आपल्याला आमंत्रण आहे, नक्की या.

समूहस्वरातली ही रचना होती सागर यांची. या रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:40 होत आहेत. काही सेकंदात प्रसारित करतोय कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आंब्याप्रमाणेच काजू हे आपल्या कोकणातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. काजूचं पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत चांगलं येतं. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचं झाड चांगलं पोचतं. समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचं पीक चांगलं येतं. कोकणातील आपल्या उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. काजूची लागवड कलम लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर अंतरावर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडं यामध्ये बसतात. खड्ड्याची लांबी, रुंदी, खोली ही 6x6x6x6 मीटर असावी. खड्ड्यामध्ये 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, 1/2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅरेथिऑन, 50 ग्रॅम भुकटी प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये करावी. प्लॅस्टिकची पिशवी चाकू किंवा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसंच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचं आच्छादन करावं. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवायला मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यामध्ये दर 8 दिवसांनी प्रत्येक कलमाला 15 लिटर पाणी घालावं. मंडई काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4th वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खतं झाडाच्या विस्ताराच्या थोडी आत बांगडी पद्धतीनं चर खोदून द्यावीत. आत्ताच सांगितलेल्या खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2 आणि तिसऱ्या वर्षी 3/4 मात्रा आणि 4th वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी. काजू बीपासून लागवड केलेल्या जुन्या झाडांना 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा 4th वर्षापासून द्यावी. वेंगुर्ला 4 काजूमध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी थायोप्रोलिन, फॉलिक ॲसिड आणि ब्रासिनोलिडेस हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी फळधारणा झाल्यावर 1 मिलीलिटर, पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 1.5 मिलीलिटर आणि दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 2 मिलीलिटर करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने काजूच्या शिफारस केलेल्या जाती वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 या आहेत. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने काजूची लागवड आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र आत्ताच आपण ऐकलं. आज या कार्यक्रमामध्ये काजू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुप्फुसे कार्यक्षम होतात

0: सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घश्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसारक्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, घोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकलात. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्याची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरण बदलायला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे

0: व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही, आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं, आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 होत आहेत. जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर भावगीतांचा आनंद आपण घ्याल. सकाळी 8:40 करिअर मंत्र, यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या करिअरविषयी माहिती आपण ऐकूया. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेऊ. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये जलजीविका संस्थेच्या कार्याविषयी चिन्मय दामले यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10:00 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिल्या सभेतील कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ या अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 1:05 गीत बहार. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नाच ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विनय रामदासन यांचं गायन राग शुद्ध सारंग.

दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या, त्यानंतर गीत संध्या, मराठी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी, 6:10 गीत बहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत प्रसारित करू, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम, यामध्ये रत्नागिरी 8 या भाताची जात कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित जसराज यांनी गायलेला राग बागेश्री आम्ही आज आपल्याला ऐकवणार आहोत. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तैयार मसाला।
2: चलो निकले क्या?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर, शारदा माता म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी आणि स्वामी विवेकानंदांच्या गुरुमाता। या शारदा मातांना लहानपणी एक टोपण नाव होतं आणि त्यांना घरी त्यांच्या कुटुंबामध्ये सारू या नावाने ओळखलं जायचं। बंगालीमध्ये किती भाषेमध्ये किती गोडवा आहे बघा। ज्या नदीच्या पाण्यामध्ये आम्रवृक्षांची छाया दिसते त्या नदीचं नाव आमोदर, आणि तिथे एक राहणारं कुटुंब होतं नदीकाठी, त्यांचं नाव रामचंद्र मुखोपाध्याय। हे रामचंद्र मुखोपाध्याय आपल्या नावाप्रमाणेच रामभक्तीमध्ये अखंड मग्न असायचे। त्यांचा व्यवसाय होता भिक्षुकी आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं श्यामासुंदरी। या श्यामासुंदरींचं माहेरचं गाव शिहड, आणि बंगालीमधलं जे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे हरिप्रसाद मुजुमदार, त्यांची बहीण। रामचंद्र मुखोपाध्याय आणि श्यामासुंदरी हे एकमेकांना एकदम अनुरूप असणारं जोडतं होतं। आपल्याला जे काही मिळतं हे सगळंच आपलं नसतं, ते भले आपल्या प्रयत्नांनी मिळू देत परंतु ते आपलं नसतं आणि त्याच्यामध्ये समाजाचाही सहभाग असतो। त्यामुळे जे काही आपल्याला मिळतं हे थोडंसं आपण समाजालाही वाटलं पाहिजे असं ओळखून वागणारं हे कुटुंब होतं। एके दिवशी रात्रीची वेळ असताना, हे कुटुंब झोपी गेलेलं असताना, मुखोपाध्यायांना एक छानसं स्वप्न पडलं। त्या स्वप्नामध्ये काय होतं तर

0: लाल वस्त्र नेसलेली अल्लड अशी एक छोटी मुलगी त्यांच्याजवळ आली आणि तिच्या पायातले पैंजण वाजत होते, अगदी सुंदर असा नाद करत होते आणि तिच्या छोट्याशा हातांनी तिने रामचंद्र मुखोपाध्यायांच्या गळ्याला मिठी मारली आणि अत्यंत मधुर आवाजामध्ये, अत्यंत गोड आणि बालिश आवाजामध्ये ती म्हणाली की बाबा, मी तुमच्या घरात येणार आहे बरं का लवकरच. मागे एकदा असंच झालं होतं की पूर्वी श्यामासुंदरींच्या स्वप्नामध्ये पण अशीच एक मुलगी आली होती आणि अशीच सूचना तिने दिली होती. आज हे स्वप्न पडलं रामचंद्र मुखोपाध्यायांना. तेव्हा दोघांनी जेव्हा एकमेकांशी उठल्यानंतर बोलले तेव्हा श्यामासुंदरींनी पण सांगितलं की मला पण असंच स्वप्न काही महिन्यांपूर्वी पडलं होतं. दोघांनाही या स्वप्नाचा अर्थ समजला नाही. ती चर्चा तिथेच थांबली आणि शेवटपर्यंत ते गूढच राहिलं. त्यानंतर साधारणपणे एक 8-9 महिन्याचा काळ गेला आणि 22 डिसेंबर 1853 हा तो दिवस, आणि त्या दिवशी श्यामासुंदरी प्रसूत झाल्या, अर्थातच मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर लक्षात आलं जे स्वप्नामध्ये रूप बघितलेलं ते रूपच जन्माला आलं त्या मुलीचं. त्या दोघांच्याही लक्षात आलं, दोघांनाही स्वप्नाचा अर्थ लागला आणि दोघांना हेही समजलं अरे ही तर सगळ्यात आईची आदिशक्तीचीच कृपा, साक्षात भगवतीची कृपा. आणि तेव्हा तिचा प्रसाद म्हणून त्या छोट्या मुलीचं, बालिकेचं नाव ठेवलं क्षेमंकरी. श्यामासुंदरींच्या बहिणीला एक मुलगी होती, तिचं नाव सारदा नावाची. दुर्दैवानं ती मरण पावली आणि तिनं एकदा श्यामासुंदरींना गळ घातली. ती म्हणाली, ताई, माझी जी मुलगी सारदा ती तर गेली, आता आपण क्षेमंकरीलाच, ही जी जन्माला आलेली आहे तुमच्या पोटी मुलगी, तिचं नाव आपण सारदा ठेवूया, तिला सारदा म्हणूया का, म्हणजे तिच्याकडे बघितल्यानंतर माझ्या मुलीची आठवण येईल. श्यामासुंदरींना नाही म्हणवेना आणि तेव्हापासून हे जे जन्मजात नाव ठेवलेलं होतं क्षेमंकरी, तिचं नाव झालं शारदा आणि लाडातलं टोपण नाव झालं सारू, आणि तिथे आपल्या शारदा मातांच्या नावाचा जन्म झाला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आणिचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना,
2: आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.

जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरी

0: प्रदेशच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं

0: नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
5: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दाम

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
3: तेव्हा श्रोते हो, आग्रहाचं निमंत्रण आज संध्याकाळी 7 वाजता सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या कार्यक्रमासाठी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
0: अच्छा.
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला पाहिजे.
0: नक्कीच, नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते,

0: ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेल मध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय ते इनलिगल आहे, असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना,
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घ्या. त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल साठी. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का, नाही. मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बसतोय. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे

0: आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळेस बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे, तो डिजिटलाइज्डचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन चालू आहे, मग ते सांग ना तुम्ही उतरला का उतरला, रिक्षात उतरला उतरला, आता बँकेत गेला का गेला, कोणा कोण पुढे आहे मॅनेजर, तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेंज झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहेत त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूती नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट, तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता. फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्व म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सीनियर सिटीजन जे एकटे एकटे

0: फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या पहिल्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करतोय प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले गया.
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689111240.
5: या आलात का फर्निचर बघून?
6: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
7: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
7: हे बघ तू.
5: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
7: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
6: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
8: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
5: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
8: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
6: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये. आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
5: काय मस्त आहे रे.
8: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
6: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
8: बरं मग तुला कुठला आवडला?
6: मला
7: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा, घ्या आई बाबा.
5: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
6: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
8: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
5: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
8: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
5: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे. झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
6: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
5: हो
7: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
8: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
6: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
7: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
5: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज.
6: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर.
5: रिक्लायनर?
7: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
5: खूप आवडली.
8: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
6: बाबा आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत.
8: काय

0: सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
1: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
1: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते, आता आनंद घेऊया भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमाचा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अरुण डाते यांनी गायलेले मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत, संगीत यशवंत देव यांचं. श्रोते हो, तुमचंही आकाशवाणीवर असंच प्रेम आहे ना, म्हणूनच आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केलाय. सुगम

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: years after starting at Cal State Los Angeles, reports the Times of India. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Italian counterpart Giorgia Meloni in Rome today. Two leaders to discuss ways to boost cooperation on India-Middle East-Europe economic corridor and review joint strategic action plan 2025-2029. West Bengal government to roll out Annapurna scheme providing 3,000 rupees per month to women aged 25 to 60 years from June 1st. Joint Parliamentary Committee on One Nation, One Election says simultaneous Lok Sabha and Assembly elections can save nearly 7 lakh crore rupees and increase India's GDP growth by 1.6%. DGCA orders further inspection of fuel control switch of an Air India Boeing 787-8 aircraft following technical snag earlier this year. And in IPL cricket, Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 7 wickets in Jaipur. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या

करता आधार कार्डशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि 1 दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी

भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा

0: असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजे 1143 किलोहर्ट्सवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. कार्यक्रम प्रसारित करतोय करिअर मंत्रा. निर्मिती सहाय्य कश्मीरा सावंत यांचं.

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
1: श्रोते हो नमस्कार। करियर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या मागच्या भागात आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुकला या क्षेत्राविषयी आपण माहिती घेतली। आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अशा एका क्षेत्राविषयी जे केवळ इमारती उभारत नाही तर विकासाचा भक्कम पाया घालतं। ते क्षेत्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग। रस्ते, पूल, धरणं, रेल्वे मार्ग, विमानतळ, उंच इमारती, स्मार्ट सिटी, मॉल्स, सिनेमागृह अशा सगळ्याच्या निर्मितीमागे एका सिव्हिल इंजिनिअरची दूरदृष्टी आणि अचूक असं नियोजन असतं। गेल्या दोन भागांमध्ये जी क्षेत्रं आपण जवळून बघितली ती आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनिंग, आणि आजच्या भागात आपण जे बघणार आहोत ते सिव्हिल इंजिनिअरिंग। ही तीनही क्षेत्रं तसं बघायला गेलं तर सारखीच वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि जबाबदाऱ्या मात्र वेगवेगळ्या असतात। आर्किटेक्चर म्हणजे वास्तूचा आराखडा कागदावर सुंदररित्या साकारण्याची कला। इंटिरियर डिझायनिंग म्हणजे वास्तू आतून सुंदर आणि आरामदायी बनवण्याची कला। आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे वास्तूच्या बांधकामाचा पाया मजबूत करण्याचं शास्त्र। सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे केवळ बांधकाम नव्हे तर सुरक्षितता, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान या तीनही गोष्टींचा विचार यामध्ये प्रामुख्याने केला जातो। या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर 12वीनंतर डिप्लोमा किंवा बीई इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे शिक्षण घेता येतं। त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअर, साईट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, टाऊन प्लॅनर आणि पर्यावरण अभियंता अशा वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते। यापैकी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजेच उंच इमारती, भव्य पूल, धरणं, मेट्रो प्रकल्प, मोठमोठ्या औद्योगिक वास्तू या सर्व रचना मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ रहाव्या यासाठी वापरलं जाणारं शास्त्र। स्ट्रक्चरल इंजिनिअरचं मुख्य काम म्हणजे बांधकाम

0: बांधकामाची रचना किती मजबूत असावी, कोणत्या साहित्याचा वापर करायला हवा, नैसर्गिक आपत्ती सहन करण्याची क्षमता किती असावी किंवा जड भार पेलण्याची क्षमता किती असावी, या सगळ्याचं नियोजन करणं. भूकंप, वादळ, पाऊस आणि इतर ताणतणावांचा परिणाम इमारतींवर कसा होईल याचाही अभ्यास स्ट्रक्चरल इंजिनियरला करावा लागतो. स्ट्रक्चरल इंजिनियर होण्यासाठी प्रामुख्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन किंवा एमटेक करता येतं. यानंतर साईट इंजिनियर. कोणतंही बांधकाम प्रत्यक्ष उभं राहत असताना त्या कामाचं नियोजन करणं, देखरेख करणं आणि अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणं हे काम जो पाहतो तो तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे साईट इंजिनियर. साईट इंजिनियर हा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहून संपूर्ण कामावर लक्ष ठेवतो. बांधकामाचं काम आराखड्यानुसार सुरू आहे का, साहित्याची गुणवत्ता योग्य आहे का, काम वेळेत पूर्ण होत आहे का, हे सगळं पाहण्याची जबाबदारी साईट इंजिनियरवर असते. कामगार, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर यांच्यात समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम साईट इंजिनियर करत असतो आणि त्यामुळेच प्रकल्प अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होतो. यानंतरची सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामधली अतिशय जबाबदारीची आणि नेतृत्वपूर्ण भूमिका म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर. एखादा बांधकाम प्रकल्प नियोजित वेळेमध्ये, योग्य बजेटमध्ये आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते तो प्रोजेक्ट मॅनेजर. कामाची वेळ, खर्च, मनुष्यबळ, साहित्य, सुरक्षा आणि गुणवत्तेचं नियंत्रण यावर तो सतत लक्ष ठेवून असतो. या क्षेत्रामध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य हे सर्व गुण अत्यंत आवश्यक असतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन केलं तर अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यानंतर टाऊन प्लॅनर. वेगाने वाढणारी शहरं, वाढती लोकसंख्या, वाहतुकीची समस्या, पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांच्या सोयी या सर्व गोष्टींचा विचार करून शहराचं सुयोग्य नियोजन करणारा तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे टाऊन प्लॅनर. टाऊन प्लॅनर हा शहरातले रस्ते, निवासी भाग, व्यापारी संकुलं, उद्यानं, शाळा, रुग्णालयं, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था यांचं दीर्घकालीन नियोजन करतो. टाऊन प्लॅनर होण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर अर्बन प्लॅनिंग किंवा टाऊन प्लॅनिंगमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. सिव्हिल इंजिनिअरिंगमधली पुढची एक भविष्याभिमुख शाखा म्हणजे पर्यावरण अभियांत्रिकी, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असं म्हणतो. मोठमोठे उद्योग, शहर विकास प्रकल्प, धरणं किंवा बांधकामं उभारत असताना पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरण अभियंता महत्वाची भूमिका बजावत असतात. शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, पुनर्वापर तंत्रज्ञान आणि हरित विकास योजना तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. या क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच पर्यावरणाबद्दलची जाणीव, संशोधन वृत्ती आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता आवश्यक असते. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. आता गेल्या 8 वर्षापासून सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या रत्नागिरीतल्या बिलाल देसाई यांचा या क्षेत्रातला अनुभव ऐकूया.
1: नमस्कार, मी बिलाल देसाई बोलत आहे. मी मूळचा रत्नागिरी येथील असून सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. माझं शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल उद्यमनगर रत्नागिरी येथे पूर्ण झालं आणि मी 2010 साली SSC उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी DY पाटील पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर माझा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मी तिथेच डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबाबावडा कोल्हापूर येथे डिग्रीला ॲडमिशन घेतलं आणि 2016 माझी डिग्री पूर्ण झाली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम सुरू केलं आणि आज मला जवळपास 8 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. या काळात रेसिडेन्शियल बिल्डिंग्स म्हणा, कमर्शियल प्रोजेक्ट्स आणि विविध कन्स्ट्रक्शन साईट्सवर काम करण्याची संधी मिळाली. ॲक्च्युली कसं आहे, लहानपणापासून मला बिल्डिंग, ब्रिजेस आणि रोड्स आणि मोठमोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स याबद्दल खूप म्हणजे अट्रॅक्शन होतं. एखादी रिकामी जागा, हळूहळू सुंदर इमारती मी बदलताना पाहणं मला खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटायचं. त्यामुळे मला लहानपणापासूनच एक इंटरेस्ट होतं की आपण काहीतरी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअर पुढे आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी

0: डायरेक्ट आपलं 10वीनंतर करिअर सिलेक्ट केला की बाबा आपण सिव्हिल इंजिनियर व्हावं. SSGनंतर डिप्लोमाला जाताना ॲडमिशन प्रोसेस आणि मेरिटनुसार प्रवेश मिळाला. डिप्लोमा झालं त्यामुळे मला डिग्रीचे जे मोठे मोठे सब्जेक्ट असतात त्याचं बेसिक टेक्निकल जे काय असतं तो आपला विषय क्लिअर झाला तिथे. त्यामुळे जरा जेव्हा मी डिग्रीला गेलो त्यामुळे डिग्रीचे जे काय सब्जेक्ट्स आहेत RCC डिझाईन, सर्वे, एस्टिमेशन, कॉस्टिंग, सॉइल मेकॅनिक्स, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असे अनेक महत्त्वाचे विषय मी शिकलो. आज प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना या सर्व विषयांचा उपयोग होतो. साईटवरती ड्रॉईंग समजून घेणे, स्टील आणि काँक्रीटची क्वांटिटी काढणे, मेजरमेंट्स घेणे, क्वांटिटी कॅल्क्युलेशन करणे, लेबर मॅनेजमेंट प्लॅनिंग या सर्व गोष्टींसाठी टेक्निकल नॉलेज आवश्यक असतं. फील्डवर सिव्हिल इंजिनिअरची भूमिका खूप जबाबदारीची असते कारण काम योग्य क्वालिटीमध्ये आणि सुरक्षिततेने होत आहे का हे ड्रॉइंग्सप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे याच्यावरती आपलं खूप बारीक लक्ष असायला पाहिजे. आजकालच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे. हायवेज, बिल्डिंग्स, मेट्रोज, ब्रिजेस, स्मार्ट सिटीज आणि हाय राईज बिल्डिंग्स, त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. माझ्या मते विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र फक्त डिग्री मिळवण्यासाठी निवडू नये तर प्रॅक्टिकल लर्निंग, साईट एक्सपिरियन्स आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यावर भर द्यावा. शेवटी कसं आहे, मेहनत, सातत्य आणि अनुभव याच्या जोरावर या क्षेत्रात उत्तम करिअर घडवता येतं. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो आणि त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षण, मेहनत आणि संयम याचा मजबूत पाया असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या मित्रांना मी एक सजेशन करेल की सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड खूप मोठी फील्ड आहे, त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी बेसिकपासून डिप्लोमापासून जर सुरुवात केली तर डिग्री आहे, मास्टर्स आहेत, त्याच्यानंतर अजून काही खूप टेक्नॉलॉजीज आजकाल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डेव्हलप झाल्या आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे लिमिटेड नसून फार एक्सपांडेबल आहे, त्यामुळे हा करिअर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आजकालच्या जमान्यात आपण बघत असतो की आज अनेक क्षेत्रामध्ये वर्क फ्रॉम होम शक्य आहे, पण सिव्हिल इंजिनिअरिंग हे पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि फील्ड बेस्ड प्रोफेशन आहे. इथे इंजिनियरला स्वतः साईटवर उपस्थित राहून कामाची क्वालिटी, सेफ्टी आणि प्रोग्रेस तपासावी लागते. त्यामुळे ऑल द बेस्ट माझ्या मित्रांना, थँक्यू.
1: श्रोते हो, सिव्हिल इंजिनियर म्हणजे केवळ फील्ड वर्कच असतं असा काहींचा एक समज आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी दिसून येते. पण प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये केवळ फील्ड वर्क नसून इतरही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सरकारी विभाग, पर्यावरण संस्था, उद्योग क्षेत्र, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर्सना मोठी मागणी आहे. कोकण रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेल्या आपल्या रत्नागिरीतल्या सिव्हिल इंजिनियर लीना साळवी यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेऊया.
2: नमस्कार, माझं नाव लीना शशिकांत साळवी. मी कोकण रेल्वेमध्ये साधारण 28 वर्ष सेवा करून 7 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. परंतु माझं मुळातलं शिक्षण हे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 10-12 वर्ष काम केलेलं आहे. तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. 40 वर्षापूर्वी माझी ड्रॉइंगची आवड आणि लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यावेळी 10वी किंवा 12वीचे मार्क्स आणि टेक्निकल असेल तर त्याचे अधिक मार्क्स अशावर आधारित मेरिटवर डिप्लोमाला ऍडमिशन मिळत असे. 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये पहिल्या वर्षी केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स असे विषय असत. नंतर सर्वे, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, DSS डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स, हायड्रॉलिक्स असे वेगवेगळे विषय असत. या विषयांचा उपयोग पुढील करिअरच्या प्रत्यक्ष कामामध्ये नक्कीच होतो. त्यानंतर फील्डवर फिजिबिलिटी सर्वे, सर्वेईंग, नंतर मटेरियल मॅनेजमेंट आणि ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन अशा काही पायऱ्या असतात. त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. मुलांनी किंवा मुलींनीही हे क्षेत्र करिअर म्हणून अवश्य निवडावे असे मी म्हणेन, कारण रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे अशा दळणवळणाच्या सर्व साधनांमध्ये त्यांच्या उभारणीमध्ये याचा उपयोग होतो. तसेच धरणे, इमारती इत्यादी अनेक बांधकामे या ज्ञानामुळेच होऊ शकतात. आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे क्षेत्र अधिकाधिक महत्त्वाचे होत चालले आहे असे मला वाटते. धन्यवाद.
1: श्रोते हो, घेतलेल्या शिक्षणा

0: चा उपयोग प्रत्यक्ष फील्डवर काम करत असताना होत असतो हे लीना साळवी यांनी आता आवर्जून सांगितलं. सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना अभ्यासाच्या विषयांसोबतच तांत्रिक ज्ञान, नेतृत्व गुण, नियोजन क्षमता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती हे सर्व गुण आवश्यक असतात. श्रोते हो, आर्किटेक्चर असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, ही केवळ स्थापत्यशास्त्र किंवा दगडविटांची बांधकामं नसून मानवी कल्पकता आणि कलेचा एक उत्कृष्ट संगम आहे, यावरच आधारित एक कविता ऐकवते. मौन दगडांना पाझर फोडून आकार देते एक नवी कल्पना, इमारतींच्या या भव्य प्रांगणात उभी राहते माणसाची साधना, रेषांमधून उमटतात स्वप्न, मग सिमेंट आणि पोलादाचे पंख फुटतात, अभियंत्यांच्या या अचूक गणितातून आभाळाला भिडणारे मनोरे सजतात, खिडकीतून डोकावणारी सकाळ आणि जिन्यांची वळणदार वाट आणि प्रत्येक कोपरा दाखवून देत असतो वास्तुशास्त्राची साथ, नाजूक नक्षी अनभव्य घुमट इतिहास आणि भविष्याचा हा मेळ, नाजूक नक्षी अनभव्य घुमट इतिहास आणि भविष्याचा हा मेळ, स्थापत्य म्हणजे कलेचा विस्तार आणि मानवी बुद्धीचा अद्भुत खेळ. श्रोते हो, जग बदलण्याची सुरुवात भक्कम पायापासूनच होत असते आणि देशाच्या विकासाचा तो मजबूत पाया घालण्याचं काम करतं ते सिव्हिल इंजिनिअरिंग. तेव्हा जर तुम्हाला सुद्धा नव्या कल्पना प्रत्यक्षात साकार करायला आवडत असतील, भक्कम बांधकामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात तुम्हालाही योगदान द्यायचं असेल आणि तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलतेची जोड देत उज्ज्वल असं करिअर घडवायचं असेल, तर सिव्हिल इंजिनिअरिंग ही तुमच्यासाठी एक सर्वोत्तम करिअर संधी ठरू शकते. म्हणूनच तुमच्या स्वप्नांना आकार द्या आणि यशाची उंच इमारत उभी करा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या साथीने.
1: कांधे पे सूरज

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखड़े, निर्मिति आकाशवाणी रत्नागिरी।
2: करिअर मंत्रा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आज या कार्यक्रमात सिव्हिल इंजिनिअरिंग या करिअर विषयीची माहिती आपण ऐकलीत। निर्मिती सहाय्यक कश्मीरा सावंत यांचं। श्रोतेहो, दर बुधवारी सकाळी 8:40 हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत असतो। आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। 94035 73485 या आमच्या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि कळवा आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं आणि आपल्या सूचनासुद्धा।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

जावेद अख्तर यांची रचना संगीतबद्ध केली होती ए आर रेहमान यांनी. सपने या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं हेमा सरदेसाई यांनी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: चांदनी या चित्रपटासाठी हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीत शिवहरी यांचं आणि मुख्य स्वर होता लता मंगेशकर यांचा. लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत.

हंड्रेड डेज या चित्रपटासाठी ही रचना होती दिलीप ताहिर यांची, संगीत राम लक्ष्मण यांचं, स्वर लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा. याच स्वरसाजात ऐकूया आणखीन एक गीत.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेली ही रचना होती रवींद्र रावल यांची, संगीत राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट पत्थर के फूल. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आज सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, रात्री 10 वाजता रजनी

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण वेगळ्याच विषयावर गप्पा मारणार आहोत. खरं तर निसर्गाच्या जवळ जा, पर्यावरण वाचवा, जमेल तसा आपला खारीचा वाटा पर्यावरण संरक्षणासाठी उचला. थोडक्यात म्हणजे काय तर निसर्ग रक्षण करा, हो ना. पण म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याकडे जी निसर्ग संपदा आहे ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने देत असतो, त्याचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. तर श्रोते हो, जलजीविका ही संस्था हेच सगळं करण्याचा प्रयत्न करत असते. तर आज या संस्थेच्या कार्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी या संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री चिन्मय दामले यांना आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपण नुसतं म्हणत असतो निसर्ग वाचवा, निसर्गाचं रक्षण करा. आता तर या सगळ्यासाठी वेगवेगळे काहीतरी कार्यक्रम निघतात, त्यानिमित्ताने जनजागृती केली जाते. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे याबद्दल मात्र थोडंसं आपण लांबच राहतो. आपला खारीचा वाटा सुद्धा उचलायला आपण लक्ष देत नाही. पण तुमची संस्था मात्र हेच सगळं काम करते. तर मला असं सांगा की या संस्थेची सुरुवात नेमकी कधी झाली, कशी झाली?
1: जलजीविका संस्था ही एक राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त ना नफा ना तोटा या तत्वावरती चालणारी एक संस्था आहे. आम्ही पूर्ण भारतभर ग्रामीण आणि किनारपट्टीच्या समुदायांसाठी पाण्याचा वापर करून विविध उपजीविकेची साधनं त्यांच्यासाठी निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे काम करत असतो. आमचे मुख्यालय हे पुणे येथे असून अशोका फेलो प्राप्त श्री नीलकंठ मिश्रा सर हे आमच्या या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 2013 साली या संस्थेची स्थापना झाली. आपण बघितलं तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे.
0: बरोबर.
1: अशा वेळी पाण्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे आपण यातनं उत्पन्न मिळवू शकतो या दृष्टीने आणि या विचारातून या संस्थेची स्थापना झाली.
0: अच्छा. संस्थेची सुरुवात म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीला नेमकं कारण लागतं काहीतरी, काय कारण झालं?
1: संस्थेचा उगम हा 2009 सालच्या बिहारमध्ये आलेल्या पुरातून तिथे केलेल्या मदतीच्या कार्यक्रमातून हा विचार पुढे आला. त्याचबरोबर 2011 साली मध्य प्रदेशात जो दुष्काळ पडला होता तेव्हा सुद्धा या संस्थेकडनं मदत करण्यात आली. पण तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या संकटांमध्ये सुद्धा मच्छीमारांची जी उपजीविका होती ती कायम अबाधित राहिली. याचा अर्थ असा की पाण्यावरती शाश्वत उपजीविकेची जी साधनं आहेत किंवा जी संधी आहे तर ती आपण वापरून अशा संकटांमध्ये सुद्धा कायम आपले आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू शकतो.
0: बरोबर. स्टेबल राहू शकतो.
1: हा. आणि यातूनच पाण्यावर आधारित शाश्वत उपजीविका निर्मितीची संकल्पना जन्मास आली.
0: अरे वा.
1: हा. आणि त्यातून सेंटर ऑफ अक्वॅटिक लाईव्हलीहूड जलजीविका या संस्थेची स्थापना झाली.
0: अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळी कुठलं तरी कारण असावं लागतं. आता मी म्हटलं असं की निसर्गाचं संरक्षण हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. पूर येऊ दे किंवा दुष्काळ पडू दे, आपण आपल्या सगळ्या आर्थिक दृष्ट्या बेसिकली स्टेबल राहिलं पाहिजे, नाही का?
1: बरोबर.
0: मला असं सांगा की मग आता या संस्थेची उद्दिष्ट, ध्येय, दृष्टिकोन

0: याबद्दल सांगाला.
1: या संस्थेचा दृष्टिकोन मुळात हाच आहे की आपल्या अनेक सरकारी संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, अनेकदा असं होतं की खूप उपयुक्त अशा नवीन टेक्निक्स शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारमार्फत आपल्या शास्त्रज्ञांमार्फत येत असतात. तर त्यावेळी असं होतं की तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोचतातच असं नाही, किंवा शेतकऱ्यांनाही प्रश्न पडतो की ह्या संधीचा किंवा या नवीन टेक्निकचा मी कशा प्रकारे फायदा करू शकतो. सो आमचा मूळ दृष्टिकोन हाच आहे की या ज्ञानाचे हस्तांतरण करणं, त्याच्यामार्फत त्यांना सक्षम करणं आणि हे कशा प्रकारे करू शकतो. तर मला असं वाटतं की माणूस हा जेव्हा एकत्रितपणे एखादं कार्य करतो तेव्हा ते खूप यशस्वी होतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे एकत्रित सहभागातून आणि बचत गटाच्या माध्यमातून सर्व समाजातील माणसांना सक्षम करणं हे आमचा मूळ दृष्टिकोन आहे.
0: अरे वा.
1: याच्यामध्ये जेंडर बॅलन्स, महिलांना जास्त प्रोत्साहन देणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या घरातील महिला जेव्हा पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या किंवा फिजिकली जेव्हा सक्षम असते तर अशा वेळी ती पूर्ण घर चालवू शकते.
0: अगदीच.
1: त्यामुळे हे आमचं मेन दृष्टिकोन होता. उद्दिष्ट म्हणाल तर भूमिहीन शेतकरी आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे आज अत्यंत कमी जागेमध्ये ते शेती करतायत. मग अशा वेळी जे ह्या शेतकऱ्यांना ज्ञान वाढवून त्यांच्या उपलब्ध असलेल्या रिसोर्सेस मधनं कशा प्रकारे ते जास्त उत्पन्न घेऊ शकतात,
0: अच्छा,
1: तर हे बघण्याचं आमचं मेन उद्दिष्ट आहे.
0: ओके. म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यातून आपण मनी मेकिंग कसं करू शकतो हाच तुमचा मुख्य उद्देश आहे.
1: बरोबर.
0: आणि मला वाटतं याची खरोखरच गरज आहे, कारण आज तुम्ही म्हणालात तसं की माहीत असतं किंवा माहीत नसतं दोन्ही गोष्टी असतात. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत हे पोहोचवणं आणि तिथे जाऊन त्याच्यावर काम करणं हे खूप महत्वाचं आहे, नाही का?
1: बरोबर.
0: आता मी जे काही ऐकलंय या संस्थेबद्दल, तर गेली 12 वर्ष ही संस्था काम करते. आताच तुम्ही म्हणालात की 2013 साली जो पूर आला तिथून या विचाराचा उगम झाला आणि तिथून ही संस्था काम करते. थोडक्यात प्रवास सांगा या संस्थेचा.
1: संस्थेच्या प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर 2013 ते 2015 या सालामध्ये जेव्हा मुख्य कामाची सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान म्हणजेच उमेद सोबत आम्ही काम सुरू केलं, ज्यामध्ये केवळ 100 महिलांना सोबत घेऊन मत्स्य व्यवसाय आधारित उपजीविकेला आम्ही सुरुवात केली. महाराष्ट्राच्या विदर्भातील क्षेत्रातील महिला बचत गटांना आम्ही मत्स्य शेतीसाठी प्रेरित केले. याचवेळी ओडिशातील मलकानगिरी, झारखंड मधील पलामू, बिहार मधील मधुबनी, पश्चिम बंगाल मधील बांकुरा आणि तेलंगणातील महबूब नगर या आदिवासी क्षेत्रांमध्ये सुद्धा प्रारंभिक मत्स्य व्यवसायाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विविध नामांकित संस्थांसोबत भागीदारी करून आम्ही आमचे कार्य असेच पुढे चालू ठेवले, ज्यामध्ये जवळपास 3 वर्षांमध्ये 3000+ महाराष्ट्रामध्ये आम्ही महिला बचत गट आणि गट सदस्यांना मत्स्य उपजीविकेच्या या विविध संधींसाठी त्यांना सहभागी करून घेतले. त्याचबरोबर 4000+ महिला मत्स्य व्यवसायावर आधारित उपजीविका कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं. 2017 ते 2020 मध्ये आंध्र प्रदेश मधील मोठ्या जलाशयांमध्ये पिंजऱ्यातली मत्स्य शेती हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सहकारी संस्थांनी जवळपास 200 मेट्रिक टन मासे यत्न उत्पादित केले आणि त्याचबरोबर 10000+ लाभार्थी आम्हाला 5 जिल्ह्यांमध्ये आंध्र प्रदेश मधूनच मिळाले. त्याचबरोबर 650 मत्स्य बियाणं उत्पादक निर्माण झाले यातून आणि 100 पिंजरा मत्स्य शेती गटांपर्यंत हा कार्यक्रम विस्तारित होत गेला. सुरुवात एका पिंजऱ्यापासून झाली होती, मात्र त्यातनं मिळणारे यश आणि त्यातनं कमी कष्टातनं मिळणारे जास्त उत्पन्न हे बघितल्यानंतर जवळपास 100 पिंजरे आम्ही यत्न वाढवले आणि त्यातनं बचत गटांनी यत्न उत्पन्न मिळवले.
0: क्या बात है.
1: त्यानंतर 2021 ते 2025 सालापर्यंत आमच्या बरोबर जवळपास 35000 मत्स्य शेतकरी संलग्न झालेत. 700+ सूक्ष्म उद्योजक निर्माण झाले. क्लस्टर फेडरेशनची स्थापना झाल्या आणि याच वेळी आम्ही व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणजेच मत्स्य मित्र लॉन्च केलं.
0: अच्छा.
1: GIS आधारित क्लस्टर नियोजन आणि त्याची साधनं विकसित करण्यात आली. 2024 आणि 2025 या वर्षामध्ये NRLM सहाय्याने 500 महिला मास्टर ट्रेनर्स आम्ही तयार केल्या, ज्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, ज्या आज सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गटांसोबत सल्लागार म्हणून सेवा देत आहेत.
0: वा वा.
1: पूर्णिया बिहार, कागजनगर तेलंगणा, नेवारी मध्य प्रदेश येथे 3 ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्रे आम्ही चालू केली.
0: वा वा वा. म्हणजे थोडक्यात जे सुरुवात तुम्ही सांगितलीत की या संस्थेचा उद्देशच असा आहे की तळागाळातल्या लोकांना तुम्हाला वर आणायचंय, तर आत्ताच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये हा उद्देश बऱ्यापैकी सफल झालेला दिसतोय, नाही का?
1: बरोबर.
0: आता तुम्ही या संस्थेचा प्रवास थोडक्यात सांगितलातच, पण या तुमच्या संस्थेला काम करताना नक्कीच कोणाची तरी मदत लागली असेल, तर नेमक्या कोणकोणत्या संस्थांबरोबर तुम्ही काम केलंय?
1: 2013 साली जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा उमेद तर आमच्या सोबत होतच, पण अन्य राज्यांमध्ये सुद्धा कामाची व्याप्ती वाढवत असताना अनेक सहकारी संस्थांचे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले, ज्याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभाग आहे, महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान आहे, बिहार सरकारचे बिहार स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीविका या नावाने ते काम करतात, ते आमच्या सोबत आहेत. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड यांच्या मार्फत

आम्हाला ॲक्वा फंड याचे आम्हाला सहाय्य मिळाले. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान मास्टर ट्रेनर्स कार्यक्रम म्हणजे NRLM यांच्यामार्फत सुद्धा आम्हाला संस्थेचे काम वाढवताना भरपूर सहकार्य मिळाले. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ म्हणजे NFDB, वर्ल्ड बँक, बिहार कोसी बेसिन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि GIZ म्हणजेच ओडिशा आणि आसाम येथील मत्स्य शेतीच्या सामग्री विकासासाठी आम्हाला यांचे सहकार्य मिळाले. याचसोबत रत्नागिरीमध्ये आम्ही सध्या कार्यरत आहोत, ज्याच्यामध्ये UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचे काम चालू आहे. FAO म्हणजे अन्न व कृषी

0: मिळाली. याचसोबत रत्नागिरीमध्ये आम्ही सध्या कार्यरत आहोत, ज्याच्यामध्ये UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचे काम चालू आहे. FAO म्हणजे अन्न व कृषी संघटना यांच्याकडून तर आम्हाला तांत्रिक संस्था म्हणून मान्यता सुद्धा मिळाली. त्याचबरोबर IFAD म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या संस्थेचे आम्हाला सहकार्य मिळाले. STARTनेटवर्क, ऍक्शन अगेन्स्ट हंगर, प्रोजेक्ट इको USA अशा अनेक सरकारी संस्थांचे सहकार्य आम्हाला मिळाले. त्याचबरोबर शबरी डिपार्टमेंट सुद्धा आमच्या सोबत गेली अनेक वर्ष कार्यरत आहे.
1: वा वा, कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला अनेक हात मदतीसाठी लागतातच, आणि मला वाटतं ह्या सगळ्या मदतीमुळेच तुमचं हे कार्य आणखी आणखी जोमाने पुढे चाललंय. सर, आता तुम्ही असं म्हणालातच की वेगवेगळ्या राज्यात तुम्ही काम केलंय आणि त्याप्रमाणे त्या तिथल्या संस्थाही तुमच्या या सगळ्या कार्याशी संलग्न आहेत किंवा तुम्हाला मदत करतायत.
0: बरोबर.
1: तर मग कोणकोणत्या राज्यात तुमचं हे कार्य चालतं त्याबद्दल सांगा.
0: जलजीविका सध्या भारताच्या 11 अधिक राज्यांमध्ये कार्यरत आहे.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये आमच्या संस्थेचे काम चालू आहे.
1: अच्छा.
0: महाराष्ट्र ही जलजीविकेची मूळ कार्यभूमी किंवा कर्मभूमी असं म्हणायला हरकत नाही, कारण येथील जी संस्थेची जी प्रमुख काम आहे ती याच राज्यातनं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातनं सुरुवात करण्यात आली. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे उमेद यासाठी आमच्या सोबत होतं, ज्याच्यामध्ये आम्ही जलकुंभीपासून विविध उत्पादने जी महिलांसाठी पर्यायी उपजीविकेची साधनं म्हणून त्यांना संधी मिळाली तर तेही आम्ही काम केलं. त्याचबरोबर जी आपली किनारपट्टी आहे मग त्याचा वापर करून शाश्वत मत्स्य व्यवसाय आणि सागरी संसाधनं जी आपल्याकडे आहेत जे निसर्गत आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून काय व्यवसाय करू शकतो यासाठी आम्ही प्रशिक्षण दिली. त्याचबरोबर या कामासाठी आम्हाला महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाकडून बेस्ट NGO हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. मध्य प्रदेश राज्याचा विचार केला तर बुंदेलखंड परिसरामध्ये आम्ही उखराडुबा या त्यांच्या पारंपरिक शेतीच्या पद्धतीचं पुनरुज्जीवन केलं. आपण बघितलं तर आजच्या काळात अनेक शेतकरी हे पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. मग अशा वेळी जी शेतीची पद्धत यशस्वीरित्या गेली अनेक वर्ष चालू आहे त्याचं जर पुनरुज्जीवन केलं तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा यातनं चांगले उत्पन्न मिळू शकते आणि जमिनीची मातीची सुद्धा गुणवत्ता यामुळे राखली जाते. हे काम तिथे केले गेले. याचबरोबर निवारी छतरपूर जिल्ह्यामध्ये जलनिधी कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं, ज्यामध्ये 100 अधिक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला. याचबरोबर एक वेगळा प्रकार म्हणजे सिंघाडा किंवा कमळाचं देठ आणि कमळाची फुलं किंवा तलावाचा वापर करून त्याच्यावर आधारित आम्ही उपजीविकेची अनेक संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. जवळपास 8 मत्स्य सहकारी संस्थांना 5,000 हेक्टर ओलसर जमिनीच्या व्यवस्थापनासाठी आम्ही सहकार्य केले. नेवारी येथे ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्राची स्थापना केली. मुख्य आमचा उद्देश हा होता की महिलांना किंवा शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, कारण अनेकदा मध्यस्थांमुळे यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचं किंवा नफ्याचं प्रमाण कमी
1: असतं. बरोबर.
0: तर शेतकरी जर डायरेक्ट शेतमाल विकण्यासाठी बाजारापर्यंत पोहोचला तर तो जास्त सक्षम होऊ शकतो, त्यामुळे हेही आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं. त्याचबरोबर बिहारमध्ये गंगा कोसी नदीच्या खोऱ्यामध्ये ओलसर जमिनीचा वापर करून तिथे पुन्हा एकदा उत्पन्नाच्या साधनासाठी आम्ही प्रयत्न केले, ज्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या बिहार कोसी बेसिन डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे आम्हाला सहकार्य मिळाले. पूर्णिया येथे अक्वा स्कूलची स्थापना केली. NRLM अंतर्गत 500 महिला मास्टर ट्रेनर्सचं प्रशिक्षण झालं. तिथे सुद्धा मखाना, सिंघाडा, कमळ यांच्या उत्पादनासाठी आम्ही एक साखळी तयार करून महिलांना उपजीविकेची साधनं निर्माण करण्यासाठी मदत केली. आणि ह्याचे चांगले काम बघून आमच्या मत्स्यमित्र अक्वा स्कूलला वर्ल्ड बँकेच्या टीमने भेट दिली, जेणेकरून कशा प्रकारे काम चालू आहे आणि अन्य राज्यांमध्ये किंवा जगाच्या अनेक देशांमध्ये याचा कसा आपण वापर करू शकतो यासाठी त्यांनी भेट दिली. त्याचबरोबर तेलंगणा कागजनगर येथे ग्रामीण कृषी पर्यावरण केंद्राची स्थापना केली. तिथे मुख्य उद्देश हा होता की तेथील जे युवा आहेत त्यांना मत्स्य शेतीमध्ये आणणं आणि मग त्याच्यासाठी आम्ही तिथे इन्क्युबेशन सेंटर उभं केलं, जेणेकरून आज अनेकदा आपण बघतो की अनेक तरुणी शिक्षित असून सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत. अशा वेळी जर ही युवा पिढी जर मत्स्य व्यवसायामध्ये आली ज्याला आज खूप मार्केट उपलब्ध आहे तर त्या दृष्टीने तेलंगणामध्ये प्रयत्न करण्यात आले. एकात्मिक शेती मॉडेल म्हणजे ज्यामध्ये मत्स्य शेती, भाजीपाला आणि कुक्कुटपालन हे एकाच ठिकाणी करण्यात आलं, म्हणजे जो शेतकरी फक्त मत्स्य शेतीतनं किंवा आपल्या रेग्युलर शेतीतनं उत्पादन मिळवता त्याला ह्या सोबतीने एकात्मिक शेतीने जोड मिळाली. आंध्र प्रदेशमध्ये आतापर्यंत पिंजरा मत्स्य शेतीचा कार्यक्रम यशस्वीरित्या चालू आहे, ज्याच्यामध्ये 10,000 अधिक लाभार्थी त्यांनी फायदा घेतला या योजनेचा. त्याचबरोबर 650 माशांची पिलं तयार करणारे उत्पादक म्हणजे शेतकरी ह्यांनाही आम्ही प्रशिक्षण दिलं, कारण आज अनेक राज्यांमध्ये विविध योजना चालू आहेत पण अनेकदा असा प्रॉब्लेम होतो की ज्याच्यासाठी जे मत्स्य बीज लागतं तर ते उपलब्ध नसतं.
1: बरोबर.
0: काही वेळा यामुळे सरकारी संस्थांवरती सुद्धा लोड येतो की मागणी खूप आहे मात्र पुरवठा त्या मानाने कमी होतोय. मग अशा वेळी जर असे शेतकरी आपण तयार केले तर शेतकऱ्यांनाही एक परमनंट किंवा

0: मार्केट उपलब्ध होतं आणि अन्य राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मत्स्यबीज सहजरित्या उपलब्ध होतं,
1: उपयोगी होतं.
0: त्याचबरोबर ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा आम्ही उपजीविकेसाठी यातलीच काही मॉडेल्स वापरून काम करत आहोत.
1: वा, मस्तच. एकदम खर तर खूप चांगला उपक्रम आहे हा. जसं आपण म्हणतो की शिकतो, नोकरी करतो आणि आपली उपजीविका चालवतो, तर त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. याच्याकडेही जर लक्ष दिलं तर जे आपल्याकडे आहे तेही जपलं जाईल आणि तुम्हाला उपजीविकेचं साधनही मिळेल, नाही का?
0: अगदी बरोबर.
1: मला आता सांगा की आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया की महाराष्ट्रामध्ये याबद्दलचे, या संदर्भातले काय नेमके उपक्रम चालतात?
0: महाराष्ट्रामध्ये सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, गडचिरोली, मुंबई आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचं काम चालू आहे. त्यापैकी जर आपण रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये UNDP GCF इक्रिक प्रकल्प केंद्र शासनातर्फे हा चालू आहे आणि त्याच्या सोबतीलाच कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष, वन विभाग, महाराष्ट्र शासन या दोघांच्या सहकार्याने अॅग्रिकल्चर आणि अॅक्वाकल्चर यातील दोन लाईव्हलीहूड ऍक्टिव्हिटीज साठी आमचं काम चालू आहे, ज्याच्यामध्ये शोभिवंत मत्स्यशेती, गालवे पालन, शिंदाणे पालन, बहुउद्देशीय मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन, श्री पद्धतीने भात शेती, मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ, बॉक्स पद्धतीने खेकडा पालन, समुद्री शेवाळ इत्यादीवरती काम चालू आहे, ज्यामध्ये 90% सबसिडी सरकारने दिली आणि फक्त 10% जी रक्कम आहे ती बचत गटाने भरायची. या 90% सबसिडी सोबतच पूर्ण कल्चर पिरियड मध्ये त्यांना जे तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा एखादा रोग आला तर त्याचं निर्मूलन कसं करायचं आहे, एखादा प्रकल्प कसा कार्यान्वित ठेवायचा आहे 6 महिने यशस्वीरित्या, किंवा त्यानंतर मार्केट उपलब्ध करून देणं, हे सर्व सहकार्य या योजनेमार्फत, या प्रकल्पाच्या मार्फत चालू आहे. याचसोबत आम्ही 25 हेक्टर कांदळवनाच्या लागवडीचं उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलेलं आहे, ज्यामध्ये ह्यापूर्वी जे कांदळवन संरक्षित करण्यात आलंय अशा 100 हेक्टर कांदळवनाचे संवर्धन पुढील काही वर्षांमध्ये आम्ही करण्याचं उद्दिष्ट आमच्या समोर ठेवलंय. त्याचबरोबर 2.5 हेक्टर प्रवाळ संवर्धन, ही सर्व जी आपले निसर्गातील नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा जैवविविधता आहे, तर आपण निसर्ग वाचवला तरच माणूस वाचेल, त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि त्यातून मानवाचा विकास या उद्दिष्टाने हे काम चालू आहे.
1: आणि मला वाटतं तुम्ही आता म्हणालात तसं की मनुष्याच्या जीवनासाठी, जगण्यासाठी ज्याची गरज असते ते आपण विकत नाही घेऊ शकत, ते आपल्याला निसर्गातूनच मिळतं, तेच काम तुम्ही करताय.
0: बरोबर. याचबरोबर रत्नागिरीमध्ये आमच्या दुसऱ्या जे भागीदारी पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबतही काम चालू आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतो, ज्यामध्ये नेत्र तपासणी असेल, रेग्युलर चेकअप असेल. आतापर्यंत 973 लोकांनी याचा फायदा घेतलाय. आम्ही पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याभर 17 कार्यक्रम आयोजित केले होते आणि इथून पुढे हे भविष्यातही चालू राहणार आहे. त्याचबरोबर जे आपल्याकडे ऑलरेडी उत्पन्न मिळवण्यासाठीचे ज्या काही टेक्निक्स आहेत, व्यवसायाच्या संधी आहेत, त्याच्याच सोबत सीव्हीड म्हणजे समुद्री शेवाळ हा प्रकल्प सुद्धा आहे ज्याचा वापर आपण करू शकतो. ही टेक्निक लोकांसाठी नवीन आहे, त्यामुळे आम्ही त्याचे सुद्धा आतापर्यंत 5 कार्यक्रम दोन्ही जिल्ह्यांमध्ये घेतले. 197 लाभार्थी त्याचे आहेत. 66 पेक्षा जास्त प्रकल्प आम्ही पूर्णपणे मोफत दिले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ. रत्नागिरीमध्ये कोकणी प्रॉडक्ट महिला बचत गट करून विकतातच, पण त्याचबरोबर माशांचेही पदार्थ आहेत, ज्याच्यासाठी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी आहे किंवा डिप्लोमा फिशरीज कॉलेज आहे, अन्य संस्था सुद्धा प्रयत्न करत आहेत. मग आमच्या ह्याच प्रकल्पामार्फत आम्ही त्यांना 90% सबसिडीने आवश्यक सर्व साहित्य आणि प्रशिक्षण देतो, ज्यामध्ये माशाचे विविध पदार्थ करून सुद्धा ते विकू शकतात. मुंबईला होणाऱ्या एक्झिबिशन्स मध्ये ते विक्रीसाठी नेऊन चांगलं उत्पन्न मिळवू शकतात. याचबरोबर भाजी बियाण्यांचं वाटप आम्ही केलं, त्यामध्ये 770 लोकांनी आतापर्यंत त्याचा फायदा घेतला. एक पेड मा के नाम ही सामाजिक वनीकरण विभागाची योजना आहे, अत्यंत उपयुक्त आणि चांगल्या या योजनेचा फायदा लोकांनी घेतला. यामध्ये अडचण थोडी हीच होती की काही ग्रामपंचायत किंवा काही शाळा यांना या योजनेचा फायदा घ्यायचा होता, पण तेथील सरकारी नर्सरीतून त्यांच्या जागेवर झाडं आणण्यासाठी आर्थिक दृष्ट्या त्यांना शक्य नव्हतं. मग अशा वेळी आम्ही जवळपास 13 कार्यक्रम केले, ज्याच्यामध्ये 8372 झाडं पोहोचवण्याचं कार्य जलजीविका संस्थेने केलं आणि यामध्ये आम्हाला रत्नागिरीतल्याही अनेक संस्थांचं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर आमची संस्था संवर्धनाचं काम करते, मग त्यामध्ये कासव संवर्धन आजच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे, काम चालू आहे. अशा वेळी श्री मोहन उपाध्ये सर, जे गेली अनेक वर्ष ह्या कासव संवर्धनासाठी काम करतायत, तर त्यांच्या सहकार्याने आम्ही 20 कार्यक्रम विविध शाळांमध्ये पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याभर आयोजित केले आणि 4064 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. कारण हीच पिढी उद्या जाऊन युवा पिढी आपली असणार आहे, त्यामुळे त्यांना जर लहान वयामध्ये याचं महत्व कळलं तर निसर्ग संवर्धनासाठी त्यांचाही खारीचा वाटा ते उचलू शकतात. त्याचबरोबर समुद्र समुद्री किनारा स्वच्छता अभियान हे सुद्धा आम्ही आयोजित करतो. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आम्ही विविध संस्था आणि शाळांना सोबत घेऊन हे कार्यक्रम करत असतो.
1: छान छान
0: विविध दिवस आहेत, पृथ्वी दिवस आहे, पाणथळ दिवस आहे, त्याचेही कार्यक्रम आयोजित करतो. मुख्य उद्देश हाच आहे की हे दिवस जे आपल्या सरकारने सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला दिले तर त्याचं महत्व हे विद्यार्थ्यांना

0: पर्यंत या वयात पोहोचणं केव्हाही चांगलं.
1: आणि मला वाटतं या सगळ्याचा मुख्य उद्देश पुन्हा आपण सुरुवात जशी केली की निसर्ग वाचवा.
0: निसर्ग वाचवा,
1: जे दिवस दिलेत ते तेवढ्यासाठीच दिलेत की आपल्या रोजच्या रुटीन मध्ये आपण या गोष्टी थोड्या बाजूला करतो, तर या दिवसाच्या निमित्ताने आपण त्या ह्याने काहीतरी करतो आणि मग ते सतत चालूच राहतं. सर, खूप वेगवेगळे उपक्रम तुमच्या या संस्थेने राबवलेत आणि जसं तुमचं उद्देश होता या संस्थेचा की अगदी तळागाळापर्यंत पोहोचायचं, तर तो मला वाटतं सफल होण्याच्या मार्ग कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की इतक्या लोकांनी लाभ घेतला तर तो तुमचा उद्देश हळूहळू सफलतेकडे चाललेलाच आहे. पण तरी सुद्धा हे सगळं करत असताना आपल्याला आज आपण बघतो की तंत्रज्ञानाची गरज खूप असते, कारण प्रत्येक वेळेला आपण अगदी त्या त्या जागेवर जाऊन हे काम करू शकत नाही किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या तंत्रज्ञानानेच कराव्या लागतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि मग त्यासाठी काही नवीन संकल्पनाही याव्या लागतात. जसं आज आपण बघतो की आपल्याला काही माहिती हवी असेल, मदत हवी असेल, तर जसजसे वेगवेगळे ऍप आले की त्या निमित्ताने या शेतकऱ्यांना सगळ्या मदती पटकन मिळून जातात. आता त्यांना त्या ऑफिसमध्ये जावं लागत नाही. तर असं काय आहे तुमच्या या संस्थेकडे काय नवीन संकल्पना राबवल्या गेल्यात?
0: आपण असं म्हणू शकतो की ही आताची सर्व चालू वर्ष ही डिजिटल परिवर्तनाची आहे. आपण डिजिटल इंडियाकडे आता जात आहोत. अशा वेळी अनेक वेळ वाचवणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर त्याचा काम करताना खूप फायदा होतो. तर त्याचसोबत आम्ही जे काही नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पना ज्या मांडल्या ज्यामध्ये ग्रीन मिनी रास कल्चर म्हणजे पुनर्चक्रण मत्स्य प्रणाली यामध्ये पाण्याचा 95% पुनर्वापर केला जातो. ज्याप्रमाणे आमच्या संस्थेची टॅगलाईन आहे की वॉटर फॉर ऑल म्हणजे सर्व गोष्टींसाठी पाण्याचा वापर करता येतो, तेव्हा हेही आपण बघितलं पाहिजे की पाणी वापरत असताना पाण्याचा अपव्ययही टाळला पाहिजे. मग या दृष्टीने या ग्रीन मिनी रास या प्रणालीची किंवा या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. त्याचबरोबर बायोफ्लॉक म्हणजे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च हा 15-25% कमी होतो. म्हणजे ह्यात आम्ही काय करतो तर कचऱ्याचे नैसर्गिक प्रथिनांमध्ये रुपांतर करतो. तर ही नवीन पद्धत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. मिनी केज कल्चर, अनेकदा असं होतं की पिंजऱ्यातली मत्स्य शेती ही अनेक शेतकऱ्यांना करायची असते पण जागा उपलब्ध नसल्याने किंवा खाडीचं क्षेत्र तेवढं नसल्याने त्यांना हे करता येत नाही. म्हणून मग आम्ही मिनी पिंजरा किंवा मिनी केज कल्चर सुरू केलंय ज्याच्यामध्ये नद्या किंवा गोड्या पाण्याचे जलाशय याच्यामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये मत्स्य उत्पादन मिळवता येते. त्याचबरोबर सोलार सन ड्रायर म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारे सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण ड्राईंग करू शकतो. अनेकदा आपण बघतो की रस्त्याच्या कडेला किंवा अत्यंत अनहायजिनिकली मासे वाळवले जातात. अनेक मेट्रो सिटीज मध्ये आता सुकवलेल्या भाज्यांचा वापर केला जातो. तर अशा वेळी जर आपण सोलार ड्रायरचा वापर केला तर अत्यंत सुरक्षितपणे आणि हायजिनिकली आपण हे सर्व करू शकतो. सो त्याचंही आम्ही रत्नागिरीमध्येही त्यावरती काम चालू केलंय. नुकताच आमचा कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यासोबत करार झाला आणि त्यामार्फत आम्ही सध्या शिरगाव येथे काम करत आहोत. तेथील जो महिलांचा रत्नसागर एपीओजी आहे त्याच्यासोबत आम्ही त्यांना सन ड्राईंग कसं करायचं, त्याच्या योग्य पद्धती कशा आहेत याची माहिती देत आहोत. त्याचबरोबर पोर्टेबल हॅचरी असेल, आयओटी सेन्सर्स म्हणजे पाण्याची गुणवत्ता, तापमान आणि रिअल टाइम मॉनिटरिंग यामार्फत करता येतं. जीआयएस क्लस्टर प्लॅनिंग म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच क्लस्टर नियोजन केलं तर कोणतीही गोष्ट ही यशस्वी होते. एखाद्या पूर्ण राज्यातला ठराविक 5 गावांचा जर तुम्ही एरिया निवडलात तर तिथे जास्त चांगल्या रीतीने काम करता येतं. सो ती आम्ही जीआयएस क्लस्टर प्लॅनिंगची तंत्रज्ञान आम्ही निर्माण केलं. त्याचबरोबर एमआयएस डॅशबोर्ड आहे, मत्स्य मित्र बॉट म्हणजेच व्हॉट्सअप चॅटबॉट, बहुभाषिक मत्स्य शेती सल्लागार, ही एक नवकल्पना आहे ज्याच्यामध्ये आम्ही व्हॉट्सअप चॅटबॉट हे मत्स्य मित्र म्हणजेच यामार्फत आम्ही अनेक सरकारी योजना त्याचबरोबर विविध मत्स्य शेती किंवा मत्स्य व्यवसायाची माहिती कशा प्रकारे सुरू करू शकतो, मार्केट कोणते, हे आम्ही व्हॉट्सअपवरती अत्यंत मोफत त्यांना पुरवतो माहिती. ज्यामध्ये कुठल्याही राज्यातला शेतकरी त्याला जी माहिती आवश्यक आहे तर त्याने त्या नंबरवरती किंवा तो कोड स्कॅन केल्यानंतर त्याला आवश्यक माहितीही तिथे पुरवली जाते. एखादं कल्चर तो करत असेल, एखाद्या रोगाचं निर्मूलन कसं करायचं याची सुद्धा माहिती आम्ही त्याच्यावरती अत्यंत मोफत त्यांना पुरवतो.
1: त्याला ज्या अडचणी येतील शेतकऱ्याला किंवा मत्स्य विक्रेत्याला किंवा व्यावसायिकाला,
0: अगदी बरोबर,
1: त्या तिथे निर्मूलन
0: होऊ शकतं. व्हॉट्सअप चॅटबॉट मत्स्य मित्र हे जे आम्ही लॉन्च केलं व्हॉट्सअपच्या मार्फत तर त्यातनं आज हजारो शेतकरी याचा फायदा घेत आहेत. यासाठी जो फोन नंबर आहे तो मी इथे सांगतो जेणेकरून आपल्या रत्नागिरीतील व अन्य शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. 91-566-95-501 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती मिळू शकते.
1: वा वा, खरंच या नवीन संकल्पना मला वाटतं काम सोपं करतात. आणि आता जसं आपण म्हणतोय की हे सगळं जपलं पाहिजे,
0: बरोबर,
1: आपल्या इथल्या सगळ्या गोष्टी जपून निसर्गही जपला गेला पाहिजे, ते काम मला वाटतं सहज होत आहे, नाही का? सर, तुमच्या या संस्थेच्या सगळ्याच कामाविषयी तुम्ही सांगितलं, तुम्ही केलेल्या नवीन नवीन संकल्पना मुलांनाही सांगितल्या तुम्ही

0: केलेले उपक्रम, चालवलेले उपक्रम किंवा अजून चालू करायचे उपक्रम या संबंधी सगळीच माहिती तुम्ही दिली.
1: बरोबर.
0: पण मला असं सांगा की याचं मुख्य कार्यक्षेत्र आणि तुम्ही केलेली कामं याबद्दल काय सांगाल?
1: प्रमुख कार्यक्षेत्र जर आपण बघायला गेलो तर मुख्य म्हणजे पाण्याचा वापर करून मिळणारी उपजीविका, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही मत्स्य शेती आहे, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, मत्स्य उत्पादक कंपन्या तयार करणं, एफपीओ किंवा एफएफपीओ हे सुद्धा केलेलं आहे, एकात्मिक शेती ज्यामध्ये मत्स्य शेती, भाजीपाला, फलोत्पादन आणि कुक्कुटपालन, मिनी रास कल्चर यापूर्वी सांगितलं. त्याचप्रमाणे पर्यावरण शाश्वता म्हणजे मँग्रोव्ह वृक्षारोपण आपण करू शकतो, कांदळवनचे संवर्धन करू शकतो, समुद्री कासवाचं संरक्षण आहे, जलकुंभीचा वापर आहे, त्याचबरोबर स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठीची जनजागृती आहे, समुद्री शैवाल शेती आहे. आज आपल्याकडे सुद्धा निसर्गत आपल्या रत्नागिरीचा जर विचार केला तर भाटे आणि मांडवी या बीचवरती किंवा अन्य बीचवरती वाहून येणारी समुद्री शैवाळची अनेक प्रजाती आहेत, जसं ग्रॅसिलेरिया आहे, सर्गॅसम आहे, याचं बाजारामध्ये खूप महत्व आहे. पण याचा आपल्या शेतकऱ्यांना त्या मनाने त्याची माहिती नाहीये. सो याचा वापर करून त्याची ट्रेनिंग देऊन त्याचे प्रकल्प लावणं आणि लोकांना एक नवीन उत्पादनाचं साधन देणं हे यामार्फत चालू आहे. अन्न व पोषण सुरक्षेचा विचार केला तर न्यूट्री गार्डन म्हणजे आम्ही यामध्ये असं करतो की प्रत्येक घरटी जी न्यूट्रिशनल लेवल आहे ती वाढवण्यासाठी भाजी बियाण्यांचं वाटप करणं, त्याचबरोबर मोरिंगा म्हणजे आपण ज्याला शेवग्याच्या शेंगा म्हणतो तर त्याच्यामधनं लोह आणि पोषण अतिशय चांगलं मिळतं. सो त्याची शेती करून ते शेतकऱ्यांमध्ये वाटणं किंवा ते करणं म्हणजे ते शेतीही करतील आणि त्याचा खाण्यामध्येही वापर करतील.
0: बरोबर.
1: कारण शेवग्याचं शेंगाचं जे झाड आहे हे असं आहे की त्याच्या पानापासून सर्व भागांचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्याच्या पानांची पावडर, त्याच्या शेंगा, तर ह्या सर्वांचा वापर खाण्यामध्ये केल्यास आपल्याला चांगली पोषण द्रव्ये मिळू शकतात. त्याचबरोबर कृषी पर्यावरण ज्यामध्ये आम्ही एकात्मिक शेती आहे, त्याचबरोबर ज्याप्रमाणे यापूर्वीमध्ये अजोला जे आहे तर त्याचा वापर करून आम्ही पशुखाद्य तयार करतो आणि ते आपण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कुठलेही केमिकल्स न वापरता पशुखाद्य यापासून तयार करू शकतो. तसेच मत्स्य कचऱ्यापासून सेंद्रिय खत ही एक नवीन कल्पना आहे की अनेकदा मासेमारी केल्यानंतर जो मासा वेस्ट आहे किंवा फुकट गेलेला कचरा मासा ज्याला म्हणतात तर तो टाकून दिला जातो, तर त्याच्यापासून सुद्धा आंबा शेतीसाठी, काजू शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत होऊ शकतं. बाजारपेठ जोडणी आहे म्हणजे हेच की शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट जोडणी, याच्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला मत्स्य विक्रेता सामूहिक संस्था ज्याला एफपीओ म्हणतो आम्ही, त्याची स्थापना करणं, त्याच्याबरोबर आम्ही अॅक्वा फंड म्हणजे जे पीएमएसएसवाय किंवा एनएफडीबी म्हणजे थोडक्यात योजनांचा वापर करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं सबसिडीच्या मार्फत, अशा प्रकारे आमचं काम चालू आहे.
0: खरंच खूप चांगलं काम चालू आहे. सर, जाता जाता मला असं सांगा की भविष्यात काय स्वप्न आहेत तुमच्या या संस्थेची, काय करायचंय? अजून
1: 12 वर्ष काम केल्यानंतर काम करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या की अनेक अशा गॅप आहेत की ज्या भरणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी अजून चांगल्या रीतीने काम होऊ शकतं. तर आम्ही 2025 ते 2035 या दशकामध्ये आम्ही जलजीविका 2.0 या नावाने एक आमचं उद्दिष्ट तयार केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही पुनरुज्जीवन, पुनर्स्थापना आणि पुनर्निर्माण या तीन गोष्टींवरती काम करणार आहोत. त्यामध्ये आमचं उद्दिष्ट असं आहे की 50,000 हेक्टर ओलसर जमिनीचं पुनरुज्जीवन करणं, त्याचबरोबर 1,00,000 घरांना तरी विविध व्यवसायाच्या संधी देऊन सक्षम करणं, महिला नेतृत्वासाठी विविध 10,000 उद्योगांचे निर्माण करणं, त्याचबरोबर मत्स्यमित्र किंवा मत्स्य सखी ज्या आहे तर ते 25,000 मत्स्यमित्र किंवा मत्स्य सखी निर्माण करणं, जेणेकरून गावागावांमध्ये जे काही प्रशिक्षणाची गरज आहे ते त्यांना तिथल्या तिथे उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर आम्ही 3E फ्रेमवर्क त्याला म्हणतो की म्हणजे एंगेज, एम्पॉवर आणि एक्सपांड, म्हणजे सामूहिक जनजागृती, स्थानिक समुदायांना शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी सक्षम करणं, याचा प्रभाव वाढवणं किंवा ह्याचा प्रमाण वाढवणं या व्यवसायाचं, हे आम्ही उद्दिष्ट ठेवलंय. आणि मेन 5 कोअर प्रोग्राम जर म्हटलं तर उद्यम, धारा, कौशल, तत्व आणि जलजीविका लॅब हे आमचं मेन उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये उद्देश हाच आहे की जलीय सूक्ष्म उद्योगांचे निर्माण करणं, विविध कृषी पर्यावरणाच्या दृष्टीने एकात्मिक मॉडेल्स तयार करणं, त्याचबरोबर माहिती देत असतानाच एक अभ्यासक्रम तयार करणं, जेणेकरून विद्यार्थी असतील, कोर्स तयार करणं किंवा शेतकरी असतील ते त्याचा फायदा करू शकतात. कुठेतरी ह्या जुन्या मत्स्य शेती किंवा जी आपण शेती करतोय त्याचं डॉक्युमेंटेशन होणं महत्वाचं आहे. सो तेही करणं आमचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर विविध डिजिटल गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे कमी वेळामध्ये आपण आपलं वेळेची बचत करून कामाकडे किंवा व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देऊ शकतो ते आमचं मेन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिला नेतृत्व, की महिलांनी पुढे येऊन जास्तीत जास्त सहभाग घेऊन यातनं उत्पन्नाची साधनं मिळवावीत आणि सक्षम व्हावं. सो हे आमचं उद्दिष्ट आहे.
0: खूपच छान तुमची स्वप्न आहेत आणि मला वाटतं ही सगळी स्वप्न तुमची साकार होऊ देत या सगळ्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते हो, जमेल तसं आपल्या कृतीतून निसर्ग जपा, त्याचं संरक्षण करा, हेच ही संस्था आपल्याला सांगतेय. निसर्ग तुम्हाला जगवेल, जगायला आपल्याला शिकवेल आणि ही

0: संपत्ती आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द करूया. सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि या तुमच्या संस्थेच्या कार्याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे जलजीविका संस्थेकडनं सुद्धा मी आभार मानतो, कारण अनेकदा कामं करत असताना अशा मीडियाची सुद्धा आम्हाला आवश्यकता असते किंवा अशा स्रोतांची आवश्यकता असते की हे काम अजून तळागाळापर्यंत पोहोचेल. त्यामुळे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे सुद्धा मी आभार मानतो माझ्या संस्थेबद्दल. धन्यवाद.
0: नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य आज या कार्यक्रमामध्ये जलजीविका संस्थेच्या कार्याविषयी चिन्मय दामले यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. श्रोते हो, सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा आमचा कार्यक्रम प्रसारित होत असतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा.

1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झाली मराठी चित्रपट गीतं ऐकण्याची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की?
3: हा,
4: देऊ इंजेक्शन.
5: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: जावया चितजात या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना, आपल्याला भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो, मी येते. पण मला सांग, तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की आहे हा? कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.

सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेली हीच करी दौलत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश केबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

कैवारी या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबूडकर यांचं, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा.

लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती महानंदा या चित्रपटातली. श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग या जाहिरात विरामानंतर.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

0: उमंग
1: सीआईईटी प्रस्तुत करता है
0: उमंग उमंग उमंग उमंग।
2: एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
3: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता।
4: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती। हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला।
3: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 11 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार नमस्कार श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आठवण करून देते, आज संध्याकाळी 7 वाजता सावरकर नाट्यगृह या ठिकाणी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे, नक्की कार्यक्रमाला या. आजच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आता प्रसारित करते.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेली साहिर यांची रचना आपण ऐकलीत. चित्रपट नया दौर. श्रोते, आजच्या कार्यक्रमामध्ये ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं मी आपल्याला ऐकवणार आहे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

हावडा ब्रिज या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं गीता दत्त यांनी. कमर जलालाबादी यांची गीतरचना आपण ऐकलीत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कौनसा नहीं देखा या चित्रपटातलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा मुख्य स्वर होता. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं मी आपल्याला ऐकवतीये.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पान.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र

मेरे सनम या चित्रपटासाठी हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं आणि स्वर होता आशा भोसले यांचा.

आशा भोसले आणि मीनू यांच्या स्वरातली ही रचना होती काश्मीरी यांची. चित्रपट ये रात फिर ना आएगी.

मोहब्बत जिंदगी है या चित्रपटातलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात शेवटी ऐकवते एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातली रचना. गीतकार एस एच बिहारी.

महम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या युगलगीताबरोबरच आजचा गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम इथेच संपवते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत पूर्वाला द्या निरोप.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज या कार्यक्रमामध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आम्ही आपल्याला ऐकवली.

श्रोते हो, संध्याकाळी 7 वाजता सावरकर नाट्यगृहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाला येत आहे ना? आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी आयोजित सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. श्रोते हो, याचं निवेदन ज्येष्ठ निवेदिका निशा काळे आणि गोड आवाजाची आमची गायिका आणि निवेदिका कश्मीरा सावंत या करणार आहेत. तेव्हा नक्की या, आम्ही वाट बघतोय.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या प्रातकालीन सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते. यानंतरचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी, सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा. आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असायला की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते. म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की

0: शेतीमध्ये महिला जे काम करतात ना, ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे, आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी, म्हणजे कुठला, आता या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये भात येतो, तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं, आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला, तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय, असंच मनुष्यबळ त्याला लागतं. आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात. आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15-20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे, पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं, आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये, म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत, आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो. आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो, आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात, आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं, तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात, पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात, आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे. आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडं कामाला ये, मी तुझ्याकडं कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: याला इर्जिक म्हणायचे.
0: बरोबर,
1: तसं
0: तसंही अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारांना आहे, आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात, आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लावणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी,
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात शासकीय

0: योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखवण्याचा जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारांना असं म्हणतात, पण काही काही गोष्टी नुसत्या शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही, आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली, पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण त्याच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं, आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा UNने या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी

0: जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेणं म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की ह्यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला 3-4 गोष्टी माहिती असतात. म्हणजे भात पेरला भात लावला भात काढला भात मळला एवढी 4 क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं. पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची ती टाकायची त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्यांचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो. एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं त्याच की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील. तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं.
0: अगदी त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात त्याच्यावर फुंकर घालूयात. जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोने घेते, तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू

0: आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत. तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा. कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल. तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथे रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: दिसतात. खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर जीडीपी मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही, उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक, म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात. म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं

0: असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात, तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे,
0: बरोबर आहे,
1: तर मग पाठदुखीचे प्रश्न
0: मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का. आणि सगळ्या महिलांनी या घ्या, म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जे लोक काम करत आहेत, एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं, एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणीतरी शेतावर जाऊन काढताय ना पिकं. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये, तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं. आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावर, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा उपयोग
1: नक्की होईल
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही, तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की,
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं, 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या, म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होत आहे असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकींनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली, पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदाने असो स्वनिर्णयाने असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि दोन चार महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक, चेंज एजंट ह्या बनू शकतात.

0: आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय. बघ बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची. आम्ही नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्साइटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बरं,
2: म्हणजे खोपट गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता. बघ बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघी, आपल्या आवडीनिवडी तशा किती वेगळ्या आहेत.
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयमध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ती आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक

0: प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही, तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं ना. पण म्हणजे जुन्या नव्याची कास धरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
1: नाही ग.
0: ए पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
1: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
0: ते आहे.
1: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
0: ग्रेट.
1: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
0: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
1: ए कुठे पळतीयस?
2: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा.
1: हुशाले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या या या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू,
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही. आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट.
1: हो,
0: आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची. रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता 2-4 रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा. आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: अरे देवा. मग
0: काय, 4 दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही.

0: तसं आम्ही त्या सिंबाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण पण खरंच ग बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची. लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. ए ए आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला.
0: अगं खूप आहेत ते. दे का चल रे भोप्या टुणूक.
1: हो
0: मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
1: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
0: अगं किती होत्या अशा.
1: कितीतरी
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो.
1: हो
0: टोळीवाला आणि माकड.
1: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
0: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
1: काय ग
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
1: बरोबर.
0: टोप्या विकण्याचाच. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल. काहीच नाही, विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे या गोष्टी इतक्या सुंदर दिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले नाही कधी.
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.

0: विचारत बसलं नाही.
1: खरंय बाई, पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
0: बरोबर.
1: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
0: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसत आहे, तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: मस्त होता ग
1: घरगुती
0: थांब थांब नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ
2: हा ताई तुम्ही थांबा मी पाहते
0: हे बघ रखमा त्यांना निरोप सांग माझा नाकतोडा काय खरंच नाक तोडत नाही म्हणावं आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं
2: कळलं नाही काही पण ते तुमचा निरोप
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ मस्त गाणी गाळत असतो उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो
1: बरोबर
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात धान्य गोळा करतात म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो
2: मुंगी शांतपणे म्हणाली आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते
0: बरोबर काही दिवसांनी पावसाळा येतो मग आकाशात काळे ढग दाटतात पाऊस सुरू होतो थंडी वाढते बाहेर अन्न मिळेनासं होतं मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते मग नाकतोड्याला आपली चूक समजते

0: आता यावरून काय बोध मिळतो?
1: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
1: बरोबर, खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवता.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
1: सांग सांग सांग सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्ट वर.
1: ए या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग सांग.
1: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं. प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
1: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण. त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. मग तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
1: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
1: बरोबर.
0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नागतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
1: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी.
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीय. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
1: खरंच की गं.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गो. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमण परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते.

दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार उलाढाल या सिनेमासाठी सुरुवातीला ऐकूया अजय गोगावले यांना.

झपाटलेला या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, श्रोते हो आपण ऐकता आहात.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यम

0: मानवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत यादृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल. यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: The government is also working towards developing a national legal metrology portal. The Indian Standard Time Dissemination Project, or One Nation, One Time, is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं, असंही जनहित याचिका दाखल करताना

0: लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खात्रोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 26 वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाला. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे. भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. भंडाराच्या मोहाडी नगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक MRI सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही.

राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे. इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 एमडी नुकतीच जप्त केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय. त्यापैकी मुर्दोली इथला प्रवेश

0: शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय. देवरी तालुक्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिलाय. जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे, तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम उपस्थित होते. नवदाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1,00,000 रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून बीएसएफ जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता भावधारा कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया मंजुषा केळकर यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शफाअत खान यांच्या सटायर फटायर या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांचे नाटकाव्यतिरिक्त असे पहिले पुस्तक सटायर फटायर लोकवाङ्मयगृहद्वारा प्रकाशित झालेलं, मूलतः मराठी दैनिक लोकसत्तामधील लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेल्या स्फुटलेखांचं हे संकलन आहे. सटायर फटायर या शीर्षकाखाली हे लेख नियमित स्तंभलेखनाच्या स्वरूपात प्रसिद्ध होत होते. सटायर म्हणजे उपरोध आणि सटर फटर या शब्दद्वयीशी नातं सांगणारं हे समर्पक शीर्षक. या लेखांमध्ये साहित्य विश्व, नाट्यक्षेत्र, राजकारण, माध्यमांचा गाजावाजा आणि मध्यमवर्गीय सामाजिक वर्तन यावर मार्मिक भाष्य आढळतं. मुळात शफाअत खान हे आपल्याला आधुनिक मराठी प्रायोगिक नाटककार म्हणून परिचयाचे आहेत. ब्लॅक कॉमेडी म्हणजेच विषण्ण गर्भ सुखात्मिका हा नाट्य प्रकार त्यांनी परिणामकारकरित्या हाताळला आहे आणि हीच शैली त्यांनी या लेखमालेत अनुसरलेली आहे. या स्फुटलेखनात लेखकाने सत्तेचा दुरुपयोग तसेच व्यवस्थेच्या निर्ढावलेपणावर बोचऱ्या विनोदाच्या अंगाने भाष्य केलेले आहे. कोणत्याही घटनेकडे तिरकसपणे पाहण्याची उपजत दृष्टी आणि त्याच शैलीत खिल्ली उडवणारी हुकमी लेखणी आणि वाणी शफाअत खान यांना लाभलेली आहे. 21व्या शतकातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व्यवहारातला फोल उथळपणा त्यांच्या लेखणीने नेमका पकडला आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये निर्माण झालेला खुजेपणा, सर्वच क्षेत्रांमध्ये देवसदृश प्रेषितांना आलेलं महत्व, अर्थ हरवलेले मानवी नातेसंबंध, स्वार्थासाठी पर्यावरणाचा घास घ्यायला तयार होणं, जगण्याच्या वरवरच्या चकचकीत शैलीला महत्व देत निर्माण होणारी शहरं, परंपरा, धर्म, साहित्य, कला, ज्ञान, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, नगरविकास, रस्ते, प्रशासन या सर्वांना ग्रासू पाहणाऱ्या या प्राणघातक रोगांची साथ वेगानं फैलावू लागली आहे. शफाअत खान यांनी तिचं नेमकं निदान आपल्या लेखातनं केलेलं आहे. 26 लेख या पुस्तकात आहेत. बेडूक वर्ष, चिल्लरांचा काळ, शांतीसाठी राडा, मॉल कॉम्प्लेक्स, प्रॉब्लेम्स देशी कुत्र्यांचे, देशप्रेमाचं काय करायचं, अमेरिकेचं भव्यतेचं वेड आणि भारतीय बाणा अशी काही लेखांची शीर्षकं आहेत.

0: तर समाजकारण आणि राजकारणातल्या त्या त्या कालखंडाचा सूर पकडताना लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती प्रत्ययाला येते. शफात खान यांचा स्पष्ट ठसा असणारा हा तीक्ष्ण विनोद माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर, वागणुकीवर, जगण्यातल्या विसंगतीवर आणि मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या बोटचेप्या वृत्तीवर नेमके बोट ठेवतो. सटायर फटायर मधल्या लेखांमध्ये मराठी साहित्य विश्वातला दिखावा, संमेलनांची नाटकी हवा, कलाकारांची स्पर्धा आणि सांस्कृतिक क्षेत्रातला बाजारूपणा यावर शफात खान अतिशय रंगतदार भाषेत लिहितात. नामुष्कीचे स्वगत आणि सोनेरी आठवणींचा ठसका हे लेख मुंबईतल्या सांस्कृतिक धांदलीवर विनोदी भाष्य करतात. पगडी, तुतारी आणि राचारी या लेखात त्यांनी नाट्यसंमेलनांचं चित्र अगदी उपहासात्मक पद्धतीने उभं केलंय. संमेलनातलं राजकारण, कलाकारांची धडपड, भाषणबाजी आणि दिखाऊ सांस्कृतिक वातावरण यावर त्यांनी मार्मिक टोले लगावलेले आहेत. शफात खान आपल्याला जत्रेतल्या अंतर्गोल बहिर्गोल आरशापुढे उभं करतात, खजील करतात आणि हसवतात. सामान्य व्यक्तिरेखातला सामान्यपणा दाखवत किरकोळ घटनातून ते एक प्रहसन निर्माण करतात आणि हा विनोद गालात, ओठात, जीवनीत आणि डोळ्यात हसू निर्माण करतो. हे सगळं लेखन समजून घ्यायला वाचकाची एक साहित्यविषयक आणि सामाजिक जाण अध्यारूत आहे. जेवढे जास्त संदर्भ माहिती असतील तेवढं भावत जाणारं हे लेखन आहे.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शफात खान यांच्या सटायर फटायर या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजच्या कार्यक्रमात काजू लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आंब्याप्रमाणेच काजू हे आपल्या कोकणातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. काजूचं पीक पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत चांगलं येतं. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचं झाड चांगलं पोचतं. समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचं पीक चांगलं येतं. कोकणातील आपल्या उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. काजूची लागवड कलमं लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर अंतरावर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडं यामध्ये बसतात. खड्ड्याची लांबी, रुंदी, खोली ही 6x6x6x6 मीटर असावी. खड्ड्यामध्ये 1.5 ते 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, 1/2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅरॅथिऑन, 50 ग्रॅम भुकटी प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये करावी. प्लॅस्टिकची पिशवी चाकू किंवा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसंच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लास्टिक कागदाचं आच्छादन करावं. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवायला मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यामध्ये दर 8 दिवसांनी प्रत्येक कलमाला 15 लिटर पाणी घालावं. मंडई काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4th वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खतं झाडाच्या विस्ताराच्या थोडी आत बांगडी पद्धतीनं चर खोदून द्यावीत. आत्ताच सांगितलेल्या खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2 आणि तिसऱ्या वर्षी 3/4 मात्रा आणि 4th वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी. काजूबीपासून लागवड केलेल्या जुन्या झाडांना 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा

या वर्षापासून द्यावी. वेंगुर्ला 4 काजूमध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी थायोप्रोलिन, फॉलिक ॲसिड आणि ब्रासिनोलिडेस हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी फळधारणा झाल्यावर 1 मिलीलिटर, पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 1.5 मिलीलिटर आणि दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 2 मिलीलिटर करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने काजूच्या शिफारस केलेल्या जाती वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6, वेंगुर्ला 7 आणि वेंगुर्ला 8 या आहेत. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने काजूची लागवड आपण करू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात काजू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

दर्शवते हो। प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं। प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते, जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक। तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात, मूलबंध गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं, महाबंध वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय। साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात। रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो। सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते। शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो। दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत। मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत। शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम, श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो। कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो। तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते। सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे, डोळे हलकेच बंद करावेत, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत, दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा। ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते। उच्च रक्तदाब हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी। चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे। फुप्फुसे कार्यक्षम होतात, सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात, विषारी द्रव्यांचा नाश होतो। कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते। कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे। कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे, रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे। पोटाला एक स्ट्रोक जाणवतो, थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते। ही क्रिया सुरू ठेवावी, थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी। शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो। मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते, वजन कमी होते, अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात। यानंतर बाह्य प्राणायाम

0: अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, घोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, ज्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलायला काही चालना मिळत झालेली आहे.

0: आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. त्यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही, आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळं ते कमी करतं, आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटहित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेटी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं,

कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

0: नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात CBIचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यमलहरी वाहिनीवर तसंच 101.5 दश

अंश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो, आता दिवसभरातील ठळक घडामोडी सांगणारं बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जियो मेलोनी यांच्याशी आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी होते. दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 118 अंकांची वाढ झाली आणि तो 75,318 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,659 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ती सध्या काय करते या चित्रपटासाठी आर्या आंबेकर यांनी गायलेलं हे गीत. गीतकार विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले, संगीतकार विश्वजीत जोशी.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगाव.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
3: श्रोते हो, आपण सर्व या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहात, तेव्हा अवश्य या कार्यक्रमासाठी यायचं आहे. यासाठीचं हे आग्रहाचं आमंत्रण. गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया अगबाई अरेच्छा 2 या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि सहकलाकार यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत, संगीतकार निषाद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

कार्यक्रमात आता ऐकूया चाहतो मी तुला या चित्रपटासाठी वैशाली सावंत, श्रीराम अय्यर आणि सहकलाकार यांनी गायलेलं डॉक्टर शैलेंद्र जाधव यांचं हे गीत, संगीतकार

0: अगं आहेस कुठे? हल्ली विनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
1: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
0: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
1: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
0: नक्की आहे हा? कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.
3: कार्यक्रमात आता ऐकूया आर्या आंबेकर यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटासाठीचं हे गीत. गीतकार अजय अतुल आणि गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल.

शक्यतो यानंतर म्हणजे 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: मुलामध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल आटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
1: धन्यवाद.
0: अनिल सर हे 20 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेलेत, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत? इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
1: तुम्ही जो प्रश्न विचारला तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
0: बरोबर.
1: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
0: अगदीच.
1: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
0: बरोबर.
1: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
0: बरोबर.
1: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
0: बरोबर.
1: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत, ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
0: अगदी बरोबर.
1: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
0: बरोबर.

0: तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाहीये. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्ण मध्य साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
1: खूप छान प्रश्न आहे आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का, मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो, पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
0: बरोबर.
1: दुसरं म्हणजे का या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
0: बरोबर.
1: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
0: बरोबर.
1: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचं आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
0: बरोबर.
1: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
0: बरोबर.
1: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
0: बरोबर.
1: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे, पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ती वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
0: बरोबर.
1: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
0: बरोबर.
1: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
0: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत. अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आत्तापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलत आहेत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचंय, तर तुम्ही काय सांगाल?
1: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
0: नक्की.
1: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे. पण मला थोडंसं वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
0: बरोबर.
1: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
0: बरोबर.
1: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट

0: करणं आपलं उत्तरदायित्व आहे.
1: बरोबर.
0: मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकटकाळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये. तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल? एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय. हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवी आहे किंवा ती त्या पद्धतीने असायला हवी आहे. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो माझा त्याच्यावरती हक्क आहे माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात मग रिझल्ट दिसतो त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात त्याचं यश दिसतं घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण ऐकतो का. समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू काही अडचण आहे का. यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं त्याला ओरड

0: करण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं तुम्ही

0: प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेता ना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरच ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे. आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होतं, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणा मिळणार आहे असं त्यांना वाटत असत.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहितीये का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं. एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
1: अगदीच.
0: मला अजून याच्यामध्ये थोडंसं ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे. हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
1: बरोबर.
0: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
1: अगदीच.
0: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत, प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर

0: त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
0: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात. हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
1: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात, पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
0: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
1: बरोबर.
0: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि ही मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो, पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त ओढू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरंय.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असं आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचा पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो पण मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरंय.
0: आणि दुसरं काय असतं बघा की प्रयत्न प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात

0: त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात.
1: हो.
0: पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीटपेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरं.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: खरं.
0: त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे, सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही बघ.
1: बरोबर. बरोबर.
0: माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीम वर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचा मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळा दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Rajasthan Royals defeated Lucknow Super Giants by 7 wickets in Jaipur, keeping their playoff hopes alive. And that is the end of this news bulletin.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अलका याज्ञिक, कुमार सानू, शंकर महादेवन, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटासाठीचं सुधाकर शर्मा यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: मध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
2: कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण चित्र आणि सहकलाकार यांनी गायलेलं रंगीला या चित्रपटातलं मेहबूब यांचं हे गीत, संगीतकार ए आर रहमान.

रंगीला या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात. श्रोतेहो, या गीतबहार कार्यक्रमानंतर म्हणजे 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: भी पराजितम् इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकाल कार्यक्रम लोकसंगीत। सवासत्वस्त वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भात लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व हंगाम तयारी याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। रात्री 7:15 कार्यक्रम नाट्यसंगीत, 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जसराज यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बागेश्री आम्ही प्रसारित करणार आहोत। हे झाले आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। उद्या गुरुवार भारतीय सौर दिनांक 31 वैशाख 1948 अर्थात 21 मे 2026। पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55, यामध्ये 6:05 नमस्कार रत्नागिरी अंतर्गत आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम। या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहोत शेतीसाठी सजीव कुंपण फायदेशीर याविषयीची माहिती। या माहितीचं वाचन केलं गायत्री भरणकर यांनी। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। त्यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांचं वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांच्याशी साधलेला संवाद। आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात जैवविविधता याविषयी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। या दोन्ही कार्यक्रमाचं म्हणजे आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:05 आणि परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:10। सकाळी 6:55 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:50 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम। त्यानंतर म्हणजे 7:55 आपण ऐकाल कार्यक्रम भावधारा, 8:45 कोकणच्या अनोख्या खाद्य पाककृती हा कार्यक्रम, सहभाग उल्का पटवर्धन यांचा, निवेदन आणि निर्मिती सहाय्य पल्लवी गोडसे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे। 9:00 आपण आस्वाद घ्याल लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। 9:30 प्रसारित होईल कार्यक्रम इंद्रधनुष्य, 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण।

आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट, जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा यामध्ये फिनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत आपण ऐकाल. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात बृहन्मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग मुलतानी. हे झाले आमच्या उद्याच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात IT मधील करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर निर्मल मुंगले यांची मुलाखत आपण ऐकाल हा कार्यक्रम. तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन केले कोमल कळंबटे यांनी. 7:15 कार्यक्रम सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईट्स. 9:45 इनसाईट्स. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी शुभा मुदगल यांचं गायन, त्यांनी गायलेला राग श्यामकल्याण प्रसारित होईल. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. श्रोतेहो लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य, समाधान समारोह उपक्रम आणि विशेष लोक अदालत याविषयी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील यांच्याशी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम उद्या सकाळी 9:30. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शकुंतला आणि सहकलाकार यांनी गायलेलं यादवराव रोकडे यांचं हे लोकगीत. संगीतकार कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
0: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके.
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
2: जातेस की देऊ इंजेक्शन?
4: RBI सांगते.
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अग आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अग काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अग ते सोड, मी तुला फोन का केलाय? अग आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अग आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अग आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना, आपल्याला भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो, मी येते. पण मला सांग, तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी. ऐक तर, प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल चल, ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.
4: श्रोते हो, आज आणि आत्ता म्हणजे 7 या नियोजित कार्यक्रमासाठी आपण सस्नेह निमंत्रित आहात. लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेव आता ऐकूया जयवंत कुलकर्णी, पुष्पा पागधरे आणि सहकलाकार यांनी गायलेली फ. मु. शिंदे यांची ही गीतरचना. संगीतकार अली सईद.

दोरी अशी जवळी येशील का बोल।

जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7 वाजता आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो दौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो दौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तो दौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील.

आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-19

असतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

खुशहाल। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं। देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे। नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली, तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला। सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत। नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला। भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे। जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते। क्रिकेट। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे। कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल। कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। हवामान। गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील.
2: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल ना तशी होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे.
1: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
4: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात भात लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व हंगाम तयारी याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7:30 आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम. यानंतर म्हणजे 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
5: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अभ्यास नोकरी व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात.

0: अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता. 23 लाखाचा आकडा खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव, जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 IIM मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राईम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त एमबीबीएस करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली आहे. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा

0: कायत नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत, म्हणून क्लासची गरज असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो. त्याच्याऐवजी टायअपमध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो, इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत, पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही, एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं, पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्यांना औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील, मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात, आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त MBBS डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला BSc केमिस्ट्री असेल, BSc मायक्रोबायोलॉजी असेल किंवा MSc आपल्याला व्हायरॉलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे BAMS नावाची जी पदवी आहे त्या BAMS आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम म्हणजे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर MBBS डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग

0: वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो, त्या सगळ्यांना फिजिओथेरपीच लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल, किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात, त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं, किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल, अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते, तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात, मग MRI स्कॅन असेल, CT स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर DMLT केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि MRI स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ MBBS या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौरदिनांक 30 वैशाख, शके 1948, अर्थात 20 मे 2026. मंडळी, आज आहे जागतिक मधमाशी दिन. या निमित्तानं पृथ्वीवरील जैवसाखळीतलं मधमाशीचं महत्त्व लक्षात घ्यायला हवं. लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या उपयुक्त कीटकामुळे पराग सिंचनाची प्रक्रिया घडते आणि त्यातूनच अनेक वनस्पती, फळझाडं आणि पिकांचं अस्तित्व टिकून आहे. मधमाशा नसतील तर अन्नसाखळीच धोक्यात येऊ शकते. शेती पिकांची उत्पादन वाढ, जैवविविधतेचं संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाशा मोलाची भूमिका बजावतात. फळबागा, भाजीपाला पिकं आणि वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी त्यांचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. म्हणूनच मधमाशांचं संवर्धन ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर मानवाच्या अस्तित्वाचीही गरज बनली आहे. आजच्या या जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्तानं मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे हे आपण सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं.

0: हे गीत गायलं होतं रवींद्र साठे आणि अनुराधा मराठे यांनी. मंडळी, आता खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि तुमची सर्वांचीच या खरीपाच्या तयारीची लगबग सुरू असेल. खरीपातलं मुख्य पीक म्हणजे भात. आज आपण भात लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व हंगाम तयारी याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपली दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि दिवसेंदिवस भाताखालचं कमी होत असलेलं क्षेत्र यामधून अन्नधान्याची गरज भागवणं आता फार गरजेचं झालेलं आहे, हा आपल्यासमोरचा जटिल प्रश्न आहे. तर अशावेळी पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याच्या ज्या पद्धती आहे त्यामध्ये सुद्धा बदल करणं आता गरजेचं झालेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने सुधारित भात जातींबरोबरच सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणं सुद्धा आता आवश्यक झालेलं आहे. आणि म्हणूनच या संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी इथले भात पैदासकार डॉक्टर विजय दळवी यांना आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. भात लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व हंगाम तयारी कशी करायची या संदर्भात ते आज आपल्याला माहिती देणार आहेत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. सुरुवातीला आम्हाला सांगा की भात जमीन जी असते त्याची निवड नेमकी कशी करायची.
2: आता आपण जसे प्रस्तावनेमध्ये थोडंसं म्हटलं की कोकणातील भात पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललंय. मग एकेकाळी 4.5 लाख हेक्टर क्षेत्र होतं, ते आज 3.5 लाख हेक्टर क्षेत्र एवढं आलेलं आहे. कोकणच्या आपण 5ही जिल्ह्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण एकेकाळी 75-80 हजार क्षेत्र होतं, ते आज कुठे 60-65 हजार एवढं क्षेत्र भाताखाली आलेलं आहे. आपल्या कोकणाच्या दृष्टीने खरीप हंगाम हा खूप महत्वाचा हंगाम आहे, कारण आपलं मुख्य अन्न हे भात आहे. आणि खरीप हंगामामध्ये एवढा पाऊस पडतो की आपल्याला भात पिकाशिवाय दुसरं कोणतंही पीक घेता येत नाही. त्यामुळे कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याने भात पीक लागवडीसाठी खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. आजसुद्धा आपल्याला चांगला सरकार भाव देत आहे आज प्रत्येक किलोमागे, आणि प्रोत्साहन देत आहे की जेणेकरून जास्तीत जास्त भात पिकाखालची लागवड होणं गरजेचं आहे. आता ही जरी पारंपरिक जरी आपण भात शेती करत असलो, तरी ज्यावेळी आपण सर्वच बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाकडे जात आहोत, त्यामुळे शेती करताना सुद्धा आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे. यासाठी आपण जमिनीची जी निवड करणार आहोत ती खूप महत्त्वाची आहे, कारण जमिनीची निवड करताना म्हणजे आपण जरी पारंपरिक करत असलो तरी आता जाती भात जाती बदलत चालल्या आहेत. पूर्वीचे शेतकरी पिकवणाऱ्या भात जाती आणि आता आपल्याला अधिक उत्पादन देणाऱ्या असतील जात ती संकरित भात जाती असतील, आणि त्यांचा जो कालावधी आहे त्यानुसार आपल्याला जमिनीची निवड करावी लागते. म्हणजे आज वर्कर जमिनीत सुद्धा जरी म्हटलं तरी जशी जिथे पूर्वी आपण नाचणी लागवड वगैरे घेतली जात होती किंवा आज आपण आंबा लागवड करतो काजू लागवड घेतो, तर तिथे सुद्धा पूर्वी भात शेती करत होते लोक, पण आज भात क्षेत्र खूप कमी झालं आहे. त्यामुळे भाताची जमीन निवडताना ही चांगल्या पद्धतीची जमीन पाहिजे. मी असं का म्हणतोय भात जमिनीत, कारण एवढं लक्षात येत नाही की भाताची प्रत म्हणजे तांदळाची प्रत ही आपण कोणत्याही क्षेत्रात जरी भात घेतलं तरी येते तांदळा, परंतु जर तांदळाची प्रत टिकवायची असेल वाढवायची असेल तर जमिनीचा कस असणे महत्वाचं आहे, जमिनीमध्ये कस असणं महत्वाचं आहे, आणि तो राखण्यासाठी जमिनीची निवड ही खूप महत्वाची आहे. आणि जमिनीची निवड करते वेळी आपल्याला पुन्हा आपण भाताची कोणती जात निवडणार आहोत त्याच्यावर ते अवलंबून राहील.
1: बरोबर. बरं सर, आता आम्हाला सांगा की भाताच्या ज्या जाती आहेत काही सुधारित म्हणा किंवा पारंपरिक ज्या आहेत, तर याची निवड नेमकी कशा प्रकारे करावी शेतकऱ्यानं.
2: आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न मिळण्यासाठी

0: पारंपरिक जातींची लागवड कमी करून अधिक उत्पन्न देणाऱ्या किंवा संकरित जाती, संकर जाती म्हणजे ज्याला आपण एक काडीचं भात म्हणतो, अशा जातींचा बियाण्याचा वापर सुरू केलेला आहे. आज नाही म्हटलं तरी साधारणपणे 30-35% बियाण्याचं प्रमाण जे आहे ते बदललेलं आहे. म्हणजे शेतकरी दरवर्षी नवीन बियाणं खरेदी करतो आणि त्यामुळे खरंच म्हणजे खूप उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. आज कोकणाची सरासरी उत्पादकता आपण 38-40 क्विंटल एका हेक्टर मागे भाताची आणि तांदळाची 28-30 क्विंटल प्रति हेक्टर एवढी तांदळाची उत्पादकता आहे. खूप चांगली उत्पादकता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. परंतु याच्यामध्ये काय आहे, अजूनही काही शेतकऱ्यांना एवढं लक्षात येत नाही की आता जसा हंगाम बदलतो आपल्याला, गेले आपण 4-5 वर्ष जर बघितलं तर पावसाचं प्रमाण हे बदलत चाललंय, म्हणजे उशिरा पाऊस पडतोय. त्यामुळे पूर्वी शेतकरी आपल्याला हळव्या जातीच्या बियाण्याची मागणी करायची. हळव्या म्हणजे 115-120 दिवसाच्या जाती ज्या तयार होतात पेरणीपासून कापणीपर्यंत,
1: बरोबर,
0: त्याला आपण हळव्या जाती म्हणतो. त्या जातीची मागणी होती कारण पूर्वी अन्न पण मिळत नव्हतं. जर 1970-80 जर आपण कालावधी लक्षात घेतला तर त्यावेळी अन्न मिळत नव्हतं, त्यामुळे लोक हळव्या जातींकडे जात होती आणि त्यामुळे हळव्या जातींच्या बियाण्याची मागणी होती. पण आपण गेले 3-4 वर्षाचा जर बियाणं मागणीचा जर बघितलं तर आपल्याला लेट जाती म्हणजे गरव्या जाती 135-140 दिवसात तयार होणाऱ्या जातींच्या बियाण्याची मागणी वाढत आहे. आणि नुसती गरव्या जातीच नाही तर दाणेसुद्धा आपल्याला फाईन म्हणजे मीडियम सिलेंडर किंवा शॉर्ट सिलेंडर म्हणजे जसं आपण बारीक दाण्याची जात अशा जातींच्या बियाण्याची मागणी वाढत आहे दिवसेंदिवस.
1: अच्छा.
0: पूर्वी जाडा दाण्याच्या जातीची मागणी होती. जाडा किंवा बारीक हा दाणा महत्वाचा नाही तर तुम्हाला कशासाठी पाहिजे, तुम्ही विक्री कुठे करणार आहोत. जर आपल्याला पोहा कुरमुऱ्यासाठी जर विक्री करायचं असेल तर आपल्याला जाडा दाणा सुद्धा चालतो आणि स्वतःसाठी खाण्यासाठी जर करायचं असेल तर तुम्हाला जी प्रत पाहिजे चांगली, मग फाईन म्हणतो आपण, शॉर्ट सेंडर किंवा मीडियम सेंडर, मध्यम बारीक किंवा आखूड बारीक दाणा, अशा जाती आपल्याला बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे. किंवा तुमची समजा वर्कस जमीन असेल, वर्कस म्हणजे डोंगर उताराच्या खाली अशी जमीन असेल जिथे पाणी कमी साचतं किंवा गणपतीच्या कालावधीपर्यंतच पाणी साचतं, मग तिथे आपल्याला हळव्या जातींच्या बियाण्याची मागणी करायला पाहिजे किंवा बियाणं निवडायला पाहिजे. किंवा जिथे पाणी खाचरामध्ये साचतं लेट आहेत जमिनी, शेळी लँड म्हणतो जिथे दिवाळीपर्यंत पाणी साचतं, मग तिथे तुम्हाला उशिरा येणाऱ्या गरव्या ज्या जाती आहेत तर त्या जातींची निवड करणं गरजेचं आहे. तसं नाही केलं तर काय होतं, कापणीच्या वेळी आपल्याला मजूर जास्त लागतो आणि जो खर्च आहे तो वाढतो. त्यामुळे जमिनीची निवड बघून किंवा जमिनी कशा पद्धतीची आहे तसं बघून भातियाच्या जातीचं बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे एक प्रकारे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. बरं, आता आम्हाला सांगा की रोपवाटिकेची पूर्व तयारी कशी करायची, म्हणजे नेमकी कशा पद्धतीनं केली पाहिजे.
0: आता साधारणपणे आपण म्हणतो मृग नक्षत्राला पाऊस सुरू होतो म्हणजे 7 जूनला पाऊस सुरू होतो, म्हणजे अजून आपल्याकडे नाही म्हटलं तरी महिनाभर आहे. मग आता योग्य हंगाम आहे आपल्याला नर्सरी जी आहे भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी आहे, तर तिथे जे आपल्याला आता क्षेत्र तयार करायचं आहे. साधारणपणे 1 हेक्टर जर तुम्हाला लागवड करायची असेल तर 10 गुंठ्याचं क्षेत्र आपल्याला तयार करायला पाहिजे रोपवाटिकेसाठी. मग त्यासाठी तुम्हाला उभी आडवी नांगरट करून ती चांगल्या पद्धतीने नांगरट करायची आणि जमीन एकदम बारीक करायची म्हणजे ढेकळं वगैरे करून बारीक करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साधारणपणे शेणखत टाकायचं, साधारणपणे 10 गुंठ्याला साधारणपणे प्रत्येक गुंठ्यास 1/4 टन तरी शेणखत घातला पाहिजे किंवा कंपोस्ट घातला पाहिजे. ते सगळं चांगलं मिसळवायला पाहिजे आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण ती नांगरून त्याच्यावर शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत टाकून आपल्याला मिक्स करून चांगल्या पद्धतीने ती तयारी केली पाहिजे. पूर्वीचे लोक काही वेळा झाल पाला पाचोळा जाळत होते पण विद्यापीठाच्या शिफारशीमध्ये तसं करणे नाही आहे कारण त्याच्यामुळे वातावरणावर परिणाम होतो. पण त्याच्याऐवजी आपण जर भात पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी जर तणनाशकाचा वापर केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला तणांचा बंदोबस्त करता येतो. त्यामुळे ते आपल्याला तणनाशक घेऊन ठेवायला पाहिजे आणि साधारणपणे तुमचं क्षेत्र किती आहे त्या प्रपोर्शनेट आपल्याला बियाणं खरेदी करून ठेवणं गरजेचं आहे. यावेळी आणखी एक मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही बियाणं खरेदी करता त्यावेळी ती पावती असेल किंवा ती पिशवी असेल बियाण्याची तर ती सुद्धा तुम्ही राखून ठेवायला पाहिजे शेतकऱ्यांनी. कारण काही तुम्हाला तक्रार करायची असेल, त्या बियाण्यामध्ये भेसळ आढळली असेल तर तुम्हाला ती जी पावती आहे बिल आहे आणि ती पिशवी आहे तर ती तुम्हाला लागते त्यावेळी शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे तुम्ही पिशवी आणि ते बिल शेतकऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे, जपून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून काही त्याच्यामध्ये भेसळ आढळली किंवा तुम्हाला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही तर आपल्याला कृषी विभागाकडे त्यासंबंधी तक्रार करता येतो. तर पूर्व मशागतीचं म्हणून आपल्याला साधारणपणे

एक हेक्टर जर असेल तर 10 गुंठे क्षेत्र आपल्याला उभी आडवी नांगरट करून चांगल्या पद्धतीने ढेकळं पडून ती टील आणि शक्यतो गादी वापे तयार करावे. गादी वापे तयार करताना साधारणपणे 1.25 मीटर रुंदी आणि 7 ते 8 सेंटीमीटर उंच आणि तुमच्या क्षेत्राप्रमाणे लांबी अशा पद्धतीने तयार करावेत. याचा फायदा काय होतो, तुम्ही उंच गादी वापे केल्यामुळे तुम्हाला जर अति पाऊस पडला पेरणीच्या वेळी आणि पेरणी केल्यानंतर तर तुमच्या उगवण शक्तीवर परिणाम होत नाही, कारण गादी वापे उंच असतात. जर सकल असेल आणि पाणी साचलं तर तुमची उगवण शक्ती कमी होते.

0: अति पाऊस पडला पेरणीच्या वेळी आणि पेरणी केल्यानंतर तर तुमच्या उगवण शक्तीवर परिणाम होत नाही, कारण गादी वाफे उंच असतात. जर सकल असेल आणि पाणी साचलं तर तुमची उगवण शक्ती कमी होते, तुम्हाला अपेक्षित रोप मिळत नाही लावणीसाठी. त्यामुळे उंच गादी वाफे करणे हे केव्हाही चांगलं आहे.
1: बरं, या अनुषंगाने एक प्रश्न मनात येतो की बीज प्रक्रिया करावी का किंवा त्याचं एकूण काय महत्व आहे का, त्याबद्दल सांगा.
0: हे खरं चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी मी आपल्याला सांगू शकतो, जर तुमची बारीक जात असेल बारीक दाण्याची तर तुम्हाला 30 ते 35 किलो एका हेक्टरसाठी बियाणं लागतं. मध्यम बारीक असेल तर तुम्हाला 35 ते 40 किलो बियाणं लागतं तुम्हाला एका हेक्टरला. आणि जाड दाण्याची असेल तर साधारणपणे 40 ते 45 किलो तुम्हाला प्रति हेक्टर बियाणं लागतं. आता 40 ते 45 किंटो म्हणजे विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती आहेत, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणता येईल, हळव्या, निमगरव्या, गरव्या किंवा आपण बारीक, अतिबारीक. सध्या सगळ्यात जास्त लोकप्रिय असतात रत्नागिरी 8 आहे, 135 ते 140 दिवसात तयार होणारी, आणि ती गरवी आहे 135 दिवसात तयार होणारी, आणि त्याचा दाना मध्यम बारीक आहे. तर हे तुम्हाला 30 ते 35 किलो बियाणं एका एकरला पुरेसं पुरतं. आणि अति हळव्यामध्ये तुम्हाला रत्नागिरी 3 आहे, रत्नागिरी 1 आहे किंवा कर्जत 3 आहे की जाड दाण्याची जात आहे, मग त्याचं तुम्हाला 40 ते 45 किलो बियाणं लागेल प्रति हेक्टरी. आणि जर संकरित बियाणं निवडलं तर संकरित बियाणं जर तुम्हाला 15 ते 20 किलो सुद्धा पुरेसं होतं. म्हणजे ह्या ज्या साध्या जाती आहेत त्यांचं बियाणं जास्त लागतं आणि संकरित बियाण्याचं बियाणं तुम्हाला कमी लागतं. संकरित बियाणं तुम्ही एका फक्त एकदाच वापरायचं असतं, पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. इतर जातींचं बियाणं तुम्ही 2 ते 3 वर्ष चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आता तो तुमचा प्रश्न आहे बीज प्रक्रिया करावी का. बीज प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे. साधारणपणे आपल्या भागामध्ये कोकणामध्ये कडा करपासारखा जो रोग आहे भातावर येतो पानांवर, तर तो प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जर हवामान पोषक मिळालं तर तुम्हाला त्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. मग रोग वाढू नये म्हणून तुम्हाला साधारणपणे स्ट्रेप्टोसायक्लिन जे आहे औषध, तर त्याचं 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याच्यात बियाणे 7 ते 8 तास भिजत ठेवायचं पेरणीपूर्वी. त्यामुळे तो प्रादुर्भाव जो आहे, रोगाचा प्रादुर्भाव आहे, तो कमी होतो. दुसरी बीज बियाणे प्रक्रिया करणे का आवश्यक आहे, तर काही वेळा ती तुम्हाला त्या बियाणामध्ये असणारे इतर काही काळी कचरा वगैरे असेल आणि 100% तुम्हाला उगवण शक्ती पाहिजे असेल तर ती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं रोप जोमदार मिळतं आणि रोप जर जोमदार असेल तर तुमचं उत्पन्न चांगलं येतं. आणि जर रोप कमकुवत असेल तर तुमचं उत्पन्न कमी होतं आणि तुम्हाला क्षेत्र पण कमी लागतं. म्हणजे कारण काय, रोप जर वीक असेल, अशक्त असेल, तर तुम्हाला एका ठिकाणी 4 ते 5 काड्या लावाव्या लागतात.
1: बरोबर.
0: आणि जर सशक्त असेल, चांगलं रोप असेल, तर 2 ते 3 काड्या सुद्धा तुम्हाला एका ठिकाणी लावू शकतात. म्हणजे तुमचा मजूर तिथे खूप कमी होतो. हे लक्षात येत नाही आहे लोकांच्या की जर रोप चांगलं असेल तर तुम्हाला मजूर खूप कमी लागतोय, कारण तुम्हाला तो राब तयार करायचा, नर्सरी तयार करायची, ती तुम्हाला कमी लागते, उपटायला कमी लागते, लावायला सुद्धा तुम्हाला पटकन लावता येतं. तर हे तुम्हाला रोपं जोमदार मिळण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ती कशी करावी साधारणपणे, तुम्ही समजा 10 किलोची पिशवी साधारण बाजारात मिळते तर तुम्ही ते पेरणीपूर्वी काय करायचं, तर एक साधं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये ते बियाणं पूर्ण ओतायचं आतमध्ये आणि त्याच्यामध्ये 2 ते 3% आपण युरियाचं द्रावण तयार करायचं. 2 ते 3% 20 ते 30 ग्रॅम साधारणपणे तुम्ही जर 1 लिटरला पाण्यामध्ये टाकलं आणि जे काही पोचं असेल, हलकं असेल, तर ते बियाणं वर येईल.
1: बरोबर.
0: आणि ते काढून टाकायचं आणि जे बुळाशी असेल, चांगलं बियाणं असेल, ते काढायचं, नंतर वाळवायचं, चांगलं 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने, साध्या पाण्याने धुवायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये औषध असतं, थायरम असतं किंवा ॲग्रोसॉन असतं, तर त्याने ते चोळायचं साधारणपणे वाळून झाल्यानंतर आणि ती ट्रीटमेंट आपण द्यायची. साधारणपणे ते 25 ग्रॅम असतं 10 किलोला, ते औषध चोळायचं त्या 10 किलो बियाण्याला. हे रासायनिक झाली प्रक्रिया. आपल्याला जैविक खताचा सुद्धा वापर करता येतो. जैविक कीटकनाशके किंवा म्हणते बुरशीनाशके जे आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे अझोटोवॅक्टर आहे किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, तर त्याची ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे पहिल्यांदा मी म्हटलं थायरमची द्यायची, ते वाळवायचं, ते नंतर पुन्हा झाल्यानंतर पेरणीपूर्वी तुम्हाला अझोटोबॅक्टर किंवा PSB ज्या फॉस्फरस सोल्युबिंग बॅक्टेरिया म्हणतात, स्फुरद विरघळणारे जीवाणू, तर तेही आपल्याला साधारणपणे 250 ग्रॅम 10 किलोला हे चांगलं चोळायचं, थोडंसं वाळवायचं आणि मग पेरायचं. याच्यामुळे आपल्याला पुढे जे काही रोग येणार असतील त्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखण्यात यशस्वी होतो, कमी होतो. त्यामुळे बीज प्रक्रिया करणे खूप अत्यंत आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूण महत्वाची अशी ही प्रक्रिया आहे,
0: जेणेकरून
1: उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते. बरं सर, लागवडीच्या काही अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत का यामध्ये?
0: मग अशी म्हटल्याप्रमाणे जसं तंत्रज्ञान बदलत आहे तसं

0: भातामध्ये सुद्धा बऱ्याचशा नवनवीन लागवड तंत्रज्ञान आलेले आहेत, कारण दिवसेंदिवस मजूर कमी होत चालला आहे, शेतीकडे तरुण पिढी कमी येत चाललेली आहे, तर त्यामुळे विद्यापीठांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे जेणेकरून आपल्याला मजूर कमी लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वांपार चालत आलेली आपल्याला लागवड माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण चार सूत्री एक लागवड आहे. चार सूत्रीमध्ये साधारणपणे चार सूत्र अशी आहेत की ते 25x15 सेंटीमीटरवर लागवड करायची, नंतर भाताचं तूस वापरायचं, नंतर पेंडा वापरायचा, हिरवळीचं खत वापरायचं आणि युरिया DAP वापर करायचा. युरिया DAP म्हणजे एक छोटी 2.5 ग्रॅमची गोळी असते, जशी आपण औषधाची गोळी असते तशी ती खताची गोळी असते, ती चार चुडांच्या मध्ये दाबायची असते. कारण कोकणात खूप पाऊस पडल्यामुळे आपण ज्यावेळी युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश ज्यावेळी खत टाकतो ते सगळं वाहून जातं. तर ते चार चुडांच्या मुळाबरोबर त्या मुळाला झाडांच्या चांगल्या पद्धतीने खत मिळतं आणि त्याचा वापर चांगला केला ना काही शेतकरी करतात, त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत, म्हणजे खूपच छान आहेत. आम्ही सुद्धा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर 100% या युरिया ब्रिकेटचा वापर करतो, त्याच्यामुळे खूप बचतही होते खतामध्ये आणि लॉस पण कमी होतो. तर ती एक पद्धत आहे. नंतर श्री एक पद्धत म्हणून आहे, SRI, ती हैदराबाद येथून विकसित केलेली आहे. ती कोकणामध्ये तेवढी संयुक्तिक का नाही आहे, तर त्याच्यामध्ये 15 दिवसाचं रोप लागवड केली जाते.
1: बरं.
0: आणि आपण जर कोकणामध्ये 15 दिवसाचं रोप लागवड केली आणि अति पाऊस आला तर ते वाहून जाण्याची शक्यता असते किंवा सेटल होत नाही, त्याच्यामुळे ती पद्धत नाही आहे. पण ड्रम सीडर पद्धत आहे. आता ह्या पद्धती हळूहळू वाढायला लागल्या आहेत. कारण ड्रम सीडर म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे पुनर्लागवड करायचीच नाही, ट्रान्सप्लांटिंग करायचंच नाही, म्हणजे भाताची नर्सरी करायचीच नाही, तर डायरेक्ट मशागत करायची प्लॉटची, जमीन आवी आणि नागरिक घेऊन समपातळीत आणायची आणि त्याच्यावर स्प्राउटेड सीड, पाऊस पडल्यानंतर जे आपण कोंब काढतो भाताला, ते कोंब काढलेले भात बियाणं एका यंत्राच्या साह्याने, ड्रम सीडरच्या साह्याने डायरेक्ट पेरायचं, लागवड नाही. इथे आपल्याला मजुरी म्हणजे नर्सरी पण नाही, लागवड पण नाही. तर हे तंत्रज्ञान आता वाढू लागलं आहे, हे वाढणं गरजेचं आहे. आपल्याकडे मजुरी नसल्यामुळे ड्रम सीडरचा वापर करून किंवा पेर भात वापरून, पूर्वी पेर भात वापरत होतो, पेर भात म्हणजे माणसाच्या साह्याने आपण 2 ओळींमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आणि त्या माणसाच्या साह्याने असं टाकत जायचं, पण त्याचा वापर करून आता आपण पुन्हा ड्रम सीडर आणलेला आहे. किंवा आपण नवीन एक प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून भात लागवडीचं आपण एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, किंवा ती पीक पद्धत विकसित केलेली आहे. पीक पद्धत म्हणजे आपण खरीपमध्ये भाताची लागवड करायची, नंतर त्याच्यामध्ये भेंडीची लागवड करायची आणि तिसरं पीक साधारणपणे आपण मूग घ्यायचा, म्हणजे वर्षभरात 3 पिकं घ्यायची. असे 2 ते 3 वर्ष आपल्याला हे प्लास्टिक नांगरट न करता, लागवड न करता, फक्त पहिल्या वर्षी नांगरट करायची, जमिनीची मशागत करायची आणि त्या मशागतीचा वापर करून आपण 3 वर्ष एकाच ठिकाणी वर्षाला 3 पिकं घ्यायची. ह्या चांगलं आहे, ही जी सिस्टीम आहे प्लास्टिक आच्छादन, ते प्लास्टिकचा वापर करून. प्लास्टिकचा का वापर नको आपण करायचा, तर आपल्याला तण आहे, कोकणामध्ये महत्त्वाचा भाग आहे तण आहे, गवत आहे भात पिकामध्ये येणार, तर ते आपण आच्छादनामुळे कमी घेतलं जातं आणि त्याच्यामुळे ह्याचा वापर होणं गरजेचं आहे, प्लास्टिक आच्छादनाचा वापर. आणि वर्षभरात तुम्हाला 3 पिकं घेता येतात, ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, तर ज्यांच्या उन्हाळी किंवा रब्बी हंगामात त्यांना ह्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून भात पीक चांगल्या पद्धतीने घेता येतं, तणाचा बंदोबस्तही होतो आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये अजिबात फरक पडत नाही, चांगलं उत्पन्न मिळतं. तर ही पद्धत जी आहे ती वापरणं गरजेचं आहे, कोकणात
1: फायदेशीर आहे,
0: फायदेशीर आहे.
1: तर या सगळ्या पद्धती सांगत असताना सर, खत व्यवस्थापनाचं सुद्धा निश्चितच महत्व आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे सेंद्रिय खत वापरावं की रासायनिक खत वापरावं की आणि काही असं?
0: आजकाल आपण भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनामार्फत सांगितलं जातं की सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या योजना पण आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खताचा सुद्धा संतुलित वापर आला पाहिजे. 100% सेंद्रिय खताचा वापर करून जर गेलं तर उत्पन्नामध्ये थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे, परंतु सेंद्रिय खत आणि रासायनिक खताचा जर संतुलित वापर केला तर उत्पन्नात नक्कीच भर पडते, जमिनीचा कस सुधारला जातो. जमिनीचा, जमीन ही जिवंत आहे, त्याला जिवंत ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे तिथे सेंद्रिय खताचा, हिरवळीच्या खताचा, शेणखताचा वापर होणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं आता एवढा अनुभव बघता की ज्या शेतकऱ्याकडे शेणखत आहे त्याच्याकडची जमीन जी आहे ती वेगळी आहे, चांगल्या पद्धतीची आहे. आणि अजून शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आहे खताचं महत्त्व. मी आता गेले 4-5 वर्ष इथे बघतोय ना, तर ज्या शेतकऱ्यांकडे चांगलं खताचं व्यवस्थापन केलेलं आहे, मी शेतकऱ्यांकडनं काही बियाणं खरेदी करतो,

0: असं काही योजना आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी खताचं व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे, गांडूळ खताचा वापर केलेला आहे, शेणखताचा वापर केलेला आहे किंवा हिरवळीच्या खताचा वापर ज्यांनी केलेला आहे, तर त्यांच्याकडनं जे आम्हाला बियाणं मिळतं ना ते मस्त टपोरं आणि त्याच्यामध्ये पळिंदाचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामध्ये चांगलं असं भरगच्च दाणं असतं त्याच्यामध्ये. आणि जिथे खत व्यवस्थापन नाही आहे तिथे पळिंदाचं प्रमाण जास्त असतं, कचरा जास्त असतो किंवा वजन कमी भरतं, वजनाला कमी भरतं. हे कशाचा परिणाम आहे? तर खत व्यवस्थापनाचा परिणाम आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं बियाणं तयार करायचं असेल, चांगलं धान्य तयार करायचं असेल तर खत व्यवस्थापनाचं खूप महत्वाचं आहे आणि उत्पन्नाचं. कारण नाही तर पळिंदाचं प्रमाण वाढताना दिसतंय. आपण मला आतापर्यंत काय होत होतं, फक्त पावसामुळेच पळिंदाचं प्रमाण वाढतं का? तर नाही. मी आता ह्या अनुभवाला आलेलो आहे की नुसतं पावसामुळे भाताच्या दाण्यातलं पळिंदाचं प्रमाण न वाढता खताच्या व्यवस्थापनाचा सुद्धा तेवढाच रोल आहे. ज्यांनी खत व्यवस्थापन केलं त्यांच्याकडे दाणं भरण्याचं चांगलं प्रमाण आहे, पळिंदाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि टपोरे दाणे आहेत, चांगलं धान्य आहे
1: त्यांच्या, पोषण होत आहे,
0: पोषण होत आहे धान्याचं, त्या ग्रेनचं पोषण होत आहे. ते खत व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा रोल आहे हे नक्की. म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रोसेसिंग करतो, सीड प्रोसेसिंग करतो, त्यावेळी आम्हाला जाणवायला लागलं की ज्यांच्याकडे खताचं व्यवस्थापन नाही झालं आहे त्यांच्याकडनं रिकव्हरी, चांगल्या दाण्याची रिकव्हरी कमी होत चालली आहे. तर ते खत व्यवस्थापन हे करणं महत्त्वाचं आहे. आपण भात पिकाला साधारणपणे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास असं दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आणखी शेतकऱ्यांनी जर मिश्र खताचा वापर केला तर ते अधिक चांगलं, म्हणजे सुपालासारखं. आणि परंतु माझं आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांना की त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी आपण लावणीची तयारी करणार आहोत त्यापूर्वी शेतकऱ्यांनी पाऊस सुरू झाल्या नांगरट करून तिथे धेंच्याची पेरणी करावी. हिरवळीचं खत, हिरवळीचं खत खूप महत्वाचं आहे. एक तर ग्लिरीशिडिया असेल, धेंच्या असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, याचा वापर होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं आणि क्वालिटी मिळते, तुम्हाला परत मिळते, चांगल्या दाणे मिळतात. त्यामुळे हे खूप खत व्यवस्थापनाचं खूप महत्व आहे भात पिकामध्ये.
1: म्हणजे एकूण अनेक गोष्टींवरती भात लागवड करणं, याचं तंत्रज्ञान विकसित करणं हे आवश्यक आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी पूर्व हंगामाची तयारी सुद्धा सुरू करायला हवी आता, असं बरोबर ना?
0: हा, आता पूर्व हंगामाची त्यांनी तयारी आता काय 15-20 दिवस आहे आपल्याकडे पास. तर तुम्ही भात जातीची निवड आणि जमिनीची मशागत सुरू करायला पाहिजे. नर्सरी जिथे तुम्ही तयार करणार आहे, रोपवाटिका जिथे तयार करणार आहे त्याची नांगरट करून, कारण आता नांगरट करणं का गरजेचं आहे, कारण जमीन सुद्धा तापायला पाहिजे. जमीन तापल्यामुळे तुम्हाला रोग कीड जे असतील जमिनीमध्ये त्यांचं प्रमाण कमी होईल आणि त्या ते कमी झाल्यामुळे पुढे तुम्हाला भातावर तेवढे दिसणार नाही.
1: बरोबर आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एकूण भात लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी आणि पूर्वतयारी काय करायची याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: भात लागवड तंत्रज्ञान आणि पूर्व हंगाम तयारी याविषयी डॉक्टर विजय दळवी यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. निवेदन केलं होतं रेडिओ सखी विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील.
1: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही, अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल ना तशी

0: होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे.
1: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
2: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
1: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण.

0: यानंतर म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि

0: रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 ते 2029 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी रामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली.

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा जीडीपीमध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपये नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली संशय कल्लोळ या नाटकातली गो ब देवल यांची ही पदरचना.

संशय कल्लोळ या नाटकातल्या या पदरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया विद्याहरण या नाटकासाठी नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील.
1: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल त्यांना तशी होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे.
0: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

जय जय गौरी शंकर या नाटकासाठी प्रसाद सावकार यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते वसंत देसाई. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया मानापमान या नाटकासाठी आशा भोसले यांनी गायलेली कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

मत्स्यगंधा या नाटकासाठी रामदास कामत यांनी गायलेली वसंत कानेटकर यांची पदरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. कार्यक्रमात आता ऐकूया ब्रह्मकुमारी या नाटकासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेली विश्राम बेडेकर यांची ही पदरचना.

ब्रह्मकुमारी या नाटकासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेली पदरचना आत्ताच आपण ऐकली. आणि या पदरचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर म्हणजे 9:30 समारच्या संध्या, 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र, आणि त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे सर्व कार्यक्रम आणि बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आरजू या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली, हसरत जयपुरी यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधणार आहेत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील.
2: आपण एकटे आहोत, आपल्याला कुठला आधार नाही आणि आपल्यावर झालेला अन्याय आपण दूर करू शकत नाही अशी भावना त्या व्यक्तीच्या किंवा ती कोणी महिला असेल त्यांना तशी होऊ नये आणि त्यांना सिक्युअर एक सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करत आहे.
1: या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित होईल गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया काजल या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेली, साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना, संगीतकार रवी.

0: या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांनी गायलेली कुमार जलालाबादी यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते ओ पी नय्यर.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकता ॲडव्होकेट केतन फडके यांची कुळ वहिवाट याविषयी संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:30 वाजता.
2: म्हणजे जेव्हा कुळ कायदा अस्तित्वात आला त्यावेळी लोक कसत होते, पण त्यांच्या हक्काची नोंद कुठेही नव्हती. हा कुळ कायदा अस्तित्वात आल्यानंतर 1/4/1957 हा दिवस कृषक दिन किंवा टिलर्स डे म्हणून घोषित करण्यात आला.
1: तेव्हा नक्की ऐका कुळ वहिवाट याविषयी ॲडव्होकेट केतन फडके यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
0: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया आरपार या चित्रपटासाठी गीता दत्त रॉय यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. संगीतकार ओ पी नय्यर.

ज्वेल थीफ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेले मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते SD बर्मन. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा रजनीगंधा या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. आजच्या कार्यक्रमात जब प्यार किसी से होता है आरजू, काजल, कल्पना आरपार आणि ज्वेल थीप या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आरोग्य संवाद, आत्मविश्वासाची पायवाट याविषयी जयश्री शिवलकर यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा, यात फिनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत आपण ऐकाल. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12 वाजता. सकाळी 8:45 कोकणच्या अनोख्या खाद्य पाककृती या मालेत आपण कार्यक्रम ऐकाल. सहभाग उल्का पटवर्धन यांचा, निवेदन आणि निर्मिती सहाय्य पल्लवी गोडसे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम सकाळी 8:45. रात्रीचे 10:30 आता नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित जसराज यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग बागेश्री आम्ही आता प्रसारित करीत आहोत. त्यांना सत्संगत अशी आहे तबला साथ केदार पंडित यांची, तर हार्मोनियम साथ आहे अप्पा जळगावकर यांची. तेव्हा ऐकूया पंडित जसराज यांनी गायलेला राग बागेश्री.

0: KKR were 51 for 2 in 6 overs when reports last came in. Put into bat, Mumbai Indians posted 147 runs for the loss of 8 wickets in their allotted 20 overs. Earlier, Kolkata Knight Riders won the toss and opted to bowl. Tomorrow, Gujarat Titans and Chennai Super Kings will clash at Narendra Modi Stadium, Ahmedabad at 7:30 p.m. local time. And that is the end of this news bulletin.
1: meters अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झालेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी पहिल्या सभेत अर्थात 5:55 तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.